श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 11/1948 अर्थात 3 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:58 आणि 47 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी, आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज म्हणतात, लहान मूल एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागलं की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या अशा वस्तू देऊन टाकतो. त्याचप्रमाणे सगुण उपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवरती आपलं प्रेम आहे, जे दिसतं तेच सुखाचं आहे असं आपल्याला आज वाटतं. म्हणून आपणच आपल्या कल्पनेनं भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. साधूसंतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. त्याच्या जन्माचं सार्थक झालं हे सांगणं नकोच. या मंगलदायी विचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार, रत्नागिरी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

रामदास कामत यांनी गायलेलं श्री चतुश्लोकी भागवत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर रचित ही भूपाळी, संगीतकार विश्वनाथ मोरे.

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या भूपाळीनंतर कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णभट्ट बांदकर यांची ही रचना. गायक कलाकार आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. मंगलप्रभात कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया शमिका भिडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना, संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकार यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची ही रचना. संगीतकार मधुकर पाठक.

कार्यक्रमात आता ऐकूया हरिओम शरण यांनी गायलेली त्यांचीच हिंदी भजन रचना, संगीतकार मुरली मनोहर स्वरूप.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली प्रेम धवन यांची ही हिंदी देशभक्तीपर गीत रचना, संगीतकार सतीश भाटिया.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात भरडधान्य

0: पुण्यातील व्यावसायिक संधी याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भरड धान्यांना तृणधान्य, श्रीधान्य, देवधान्य अशा नावाने संबोधलं जातं. भरड धान्यांचं आपल्या आहारातलं नेमकं महत्त्व काय आहे तर इतर धान्यांच्या तुलनेने ती जास्त पौष्टिक आहेत. लेसिथिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती पचायला सोपी आहेत. यांच्यामुळे चेतासंस्था बळकट राहते. कुपोषणावर मात करण्यासाठी आवश्यक लोह, जस्त आणि कॅल्शियमची उपलब्धता या धान्यांमधून आपल्याला मिळते. फायटोकेमिकल्सची उपलब्धता देखील आहे. मंडई, भरड धान्यांमध्ये काही प्रक्रिया केल्या जातात. पहिली प्रक्रिया ही प्राथमिक प्रक्रिया आहे. पीक शेतीमधून काढल्यानंतर पहिल्यांदा त्यामध्ये असलेले दगड, गवत, काड्या आणि त्यानंतर त्यावरील आवरण हे एका विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने काढलं जातं. त्यानंतर धान्याची विक्री होते. त्यानंतर दुसरी प्रक्रिया, ज्यामध्ये प्राथमिक प्रक्रियेमधून जे धान्य येतं त्यापासून विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ बनवले जातात. तिसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे भरड धान्य पदार्थावर फ्राय, ब्लांचिंग आणि कुकिंग अशा प्रक्रिया केल्या जातात. आता यामध्ये आपल्याला काही व्यावसायिक संधी देखील आहे. भरड धान्य काढणीनंतर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी कंपनी किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना चांगली संधी आहे. यामध्ये चार प्रकारच्या यंत्रणा येतात. या यंत्रणांचा प्रति ताशी 500 किलोपर्यंतची प्रक्रिया क्षमता आहे. त्यानंतरची व्यावसायिक संधी म्हणजे बेकरी उत्पादनं. सध्या बाजारामध्ये भरड धान्यापासून बनवलेल्या बेकरी उत्पादनांना मोठी मागणी आहे. बचत गट किंवा वैयक्तिक व्यावसायिकांना ही चांगली संधी आहे. यासाठी आपल्याला ओव्हन, मिक्सर, बिस्किट कटर अशा यंत्रणांची गरज असते. मंडई, भरड धान्य पिठाला परदेशातही मागणी आहे. त्यासाठी पीठ किंवा रवा तयार करण्याचा उद्योग देखील आपण करू शकतो. यासाठी देखील आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पोहे आणि लाह्या या देखील या भरड धान्यापासून तयार केल्या जातात. या भरड धान्यांपासून लाडू, पापड, चिवडा देखील तयार करता येतो. घरगुती सामग्री वापरून हा व्यवसाय आपल्याला करता येतो. तसंच इडली, डोसा, अप्पे, पोहे, उपमा, शिरा असे पदार्थ बनवून त्याची विक्री करणं देखील शक्य आहे. त्याचबरोबर पुलाव, लेमन आणि टोमॅटो राईससोबत भरड धान्यांचे विविध पदार्थ आपण ग्राहकांना देऊ शकतो. यामध्ये महिला बचत गटांना खूप संधी आहे. आपल्याकडे गहू आणि मैद्याच्या शेवया तयार करतात. यामध्ये भरड धान्याचं प्रमाण वाढवून शेवया आणि नूडल्स तयार करण्याचा देखील व्यवसाय आपण करू शकतो. खाकरा निर्मिती हा देखील एक व्यवसाय आहे. विविध प्रकारच्या स्वादांमध्ये या भरड धान्यांपासून आपण खाकऱ्याची निर्मिती करू शकतो. मंडई, पारंपरिक पद्धतीनं भरड धान्यांचं उत्पादन कमी होत आहे हे लक्षात घेऊन नवीन जातींचं बीजोत्पादन करण्याची संधी शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनीला आहे. मूल्यवर्धित पदार्थ बनवण्यासाठी भरड धान्यांची मागणी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी ब्लॉकचेन तसंच यांत्रिकीकरणाचा वापर शक्य आहे. तेव्हा मंडई, अशा पद्धतीने भरड धान्यांमध्ये देखील आपल्याला बऱ्याच व्यावसायिक संधी आहेत ज्याचा आपण लाभ घेऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण भरड धान्यातील व्यावसायिक संधी याविषयीची माहिती ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आपण ऐकणार आहोत. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यमदान संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
2: सहा वाजून 45 झालेली आहेत. कार्यक्रम आरोग्य

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि स्पर्शाला कसे वाटतात याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते. मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर रिस्क फॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय? सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात, गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झॅमिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्सरे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सरनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्त्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही, पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवाल.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांचे जे काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया.
1: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते. कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुडलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्यासुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती

0: सर्वात मोठं काम करते, कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुळलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्यासुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती, जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झाला आहे. तर पूर्वीची जी शेती होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती, आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती, त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं गरजेचंच आहे, त्यामुळे त्या मधमाशांचं जे हॅबिटॅट होतं ते वाचत होतं. त्यानंतर पक्षी आहेत, म्हणजे कितीतरी पॅराकीट आहेत, बीटर आहेत, जे निश्चितच आपली भरडधान्य लावतो, ज्वारी बाजरी त्याच्यावरती ते येतात आणि पारंपरिक बियाणं जी होती त्याच्यावरती ते वाढलेले होते. त्यामुळे नवीन बियाणी हायब्रिड बियाणी जेव्हा तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता तेव्हा निश्चितच त्यांचं खाणं तिथे होत नाही आणि ते कमी होतं. त्यामुळे खाण्याविना त्यांची जी नवीन जीव तयार करायची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यावरती निश्चितच परिणाम होतो. जंगलं आहेत, जंगलामध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता होती, तर जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो, कारण जंगलं तोडली जात आहेत तर तिथे काही पक्षी जी घरटी करतात तर त्यांच्यावरतीही परिणाम होतो. काही जी पारंपरिक पिकं आहेत जी उंच उंच वाढतात तर त्याच्यातही काही काही पक्षी आहेत त्याच्यात आपली घरटी करतात, तर ती लोकांची जी हायब्रिड बियाण्याची मागणी आहे की लवकरात लवकर उत्पादन जास्तीत जास्त छोटी जेवढी असतील जास्तीत जास्त तेवढा मॅनेज करायला त्यांना जेवढी बरी पडतील तर पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैवविविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद सर.

0: परिसर कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या।
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले, आम्ही ते सहक्षेपित केले। हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण। आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 7:40 कार्यक्रम भावधारा, सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष व्याख्यानमाला, वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं। 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार कीर्तनचंद्रिका हरिभक्तीपरायण रोहिणी माने परांजपे यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते विवेक वानखडे। सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। सकाळी 10:30 नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांचं गायन राग नटभैरव। 11:05

प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रवास अभिजात मराठी भाषेचा याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण आणि आरोग्य जागर या सदरात मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. 1:05 कार्यक्रम गीत बहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, तसंच 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहोत. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वसंत शंकर रामन आणि रेवती नटराजन यांचं कर्नाटक शैलीतील युगुल गायन. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण करण्यात येईल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. आणि 7:30 किसानवाणी, केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये जनावरांमधील सांसर्गिक आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची मुलाखत. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 आपण ऐकाल गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम लोकसंगीत. 7:15 कार्यक्रम गझल. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये रफीक खान यांचं व्हायोलिन वादन. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आणि 11:10 जपान इथं संपन्न होत असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळात आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं

0: हॉस्पिटल, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सार्वी स्टॉप, रत्नागिरी.
1: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
2: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण दोन भावांची गोष्ट ऐकतोय, सिद्धू आणि कान्हू. आणि काल आपण असं ऐकलं की संथाल हुल म्हणजे काय, तर विद्रोहाची सुरुवात होती आणि त्या विद्रोहाला संथाल हुल म्हणून ओळखलं जातं. संथाल परगण्यामध्ये लोकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध इतका राग होता की कोणत्याही परिस्थितीत त्यांना हाकलूनच लावायचं. या उद्देशानं त्यांनी करो या मरो किंतु हमारी माटी छोडो अशी घोषणा दिली. हळूहळू या आंदोलनामध्ये 400 गावातल्या संथाल परगण्यामध्ये जवळजवळ 60,000 ते 70,000 लोक सामील झाले. आणि या सर्वात मुख्य होते सिद्धू आणि कान्हू. आणि त्यांना साथ दिली त्यांचे भाऊ बहिणी आणि सगळ्या समाजाने. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला जाग आली. ब्रिटिश सरकार खडबडून जागं झालं, अस्वस्थही झालं. आणि त्यांनी हे आंदोलन बळाच्या जोरावरती मोडून काढायचं ठरवलं. त्याच्यासाठी महेशलाल दत्त नावाचा आपल्यातलाच एक देशी फितूर ठाणेदार म्हणून पाठवला. पण लोकांनी त्याची हत्या केली, कारण तो आदिवासींवर आणि विशेषतः स्त्रियांवरती अत्याचार करायचा. त्यामुळे लोक त्याच्यावर नाराज होते, अत्यंत चिडलेले होते. त्याच्या या हत्येमुळे अर्थातच इंग्रजांमध्ये पण भीतीचं वातावरण उत्पन्न झालं. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचा जिथे कॅम्प होता त्या कॅम्पचं नाव होतं पाकुडा. तिथे त्यांनी आजूबाजूचं सगळं दिसावं म्हणून एक टॉवर उभा केला. आजही 150 वर्षानंतर तो टॉवर तिथे अस्तित्वात आहे. सुरुवातीला संथालांचा या लढाईमध्ये विजय व्हायचा, कारण संथाल जंगल हे डोंगरांच्या सहाय्यानं आणि गनिमी कावा पद्धतीनं लढत होतं. सिद्धू आणि कान्हू हे दोघेही या युद्धात तरबेज होते. पण या गनिमी काव्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांचं खूप नुकसान केलं होतं. इंग्रजी सैन्याची खूप हानी झाली होती. इंग्रज कॅप्टन जो होता संथाल परगण्याचा, त्याचं नाव कॅप्टन मार्टिलो. या कॅप्टन मार्टिलोला समजलं की गनिमी काव्यामुळं आपलं खूप नुकसान होत आहे, कारण इथला प्रदेश जंगलांनी वनांनी समृद्ध असा आहे. फार तर काय आपल्याला जंगल संपत्ती मिळेल, पण ह्याच्या पलीकडे फार मोठी धनसंपत्ती मिळण्याचं कसलंच लक्षण नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने डाव टाकायचा आणि ही लढाई खेळायची असं ठरवलं. त्यामुळे त्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी असं ठरवलं की अशा चाली खेळायच्या ज्याच्यामध्ये आदिवासी गनिमी कावा सोडून उघड्या मैदानात येतील आणि उघड्या मैदानात त्यांना लढाईला तोंड पाडायला आपण भाग पाडायचं. तेव्हा भोगनाडीह नावाच्या ठिकाणी मैदानामध्ये त्यांनी त्यांना पाचारण केलं. संग्रामपूर वॉर म्हणून हे प्रसिद्ध आहे. तर संग्रामपूर वॉर ही अत्यंत भीषण लढाई झाली. याच्यामध्ये संथाल परगण्यामधल्या समाजातल्या जवळजवळ 20,000 लोकांना प्राण गमवावे लागले. इंग्रजांकडे बंदुका होत्या, तोफा होत्या आणि अतिशय मोठी अत्याधुनिक साधनं होती. त्याचबरोबर संथालांच्याकडे काय होतं, तर पारंपरिक पद्धतीचे धनुष्य, पारंपरिक पद्धतीचे बाण, भाले आणि बर्ची अशी हत्यारं होती, लोखंडी हत्यारं होती. तरीही संथाल सैन्य आपल्या तुटपुंच्या संख्येनं ब्रिटिश सैन्याशी अत्यंत जिद्दीनं आणि ताकदीनं लढलं. या युद्धामध्ये संथालांची जी हार होती ही निश्चित होती, परंतु हार निश्चित असताना सुद्धा अतिशय जोमानी आणि पराकोटीच्या धैर्यानं संथालांचं सैन्य लढलं. अर्थातच संथालांची हार झाली. सिद्धू आणि कान्हू या दोघांना पकडलं गेलं आणि पंचकठिया नावाचं जे गाव आहे तिथे एक खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडावरती कान्हूला आणि दुसऱ्या एका ठिकाणी त्याचा भाऊ सिद्धू या दोघांना फाशी दिलं गेलं. फाशीचा दिवस होता 30 जुलै 1855. जेव्हा त्यांना फाशी दिलं गेलं तेव्हा त्यांचे मृतदेह फासानंतर लटकलेले बघून संथाल समाजाने प्रतिज्ञा केली की आपल्या नेत्यांना फाशी देणाऱ्या इंग्रजांना आम्ही आमच्या परगण्यातून हाकलून लावू आणि कायमचा हा प्रदेश त्याच्यातून मुक्त करू. याच जिद्दीनं संथाल पुढचे जवळजवळ 60 ते 70 वर्ष जिद्दीने लढत राहिले. एक दिवस असा उगवलाही की इंग्रजांना नुसता संथालांचा परगणा नव्हे, संथालांचा प्रदेश नव्हे, तर हा देश पण सोडून जावं लागला.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
3: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: श्रोतेहो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
5: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद

0: कीर्तन करायचे ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
1: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो सकाळचे ठीक 7:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज

0: माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. युनेस्कोनं देखील यंदाचं वर्ष अभिजात भाषा गौरव वर्ष म्हणून घोषित केलं आहे. यानिमित्तानं भारतीय विद्यापीठाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयामध्ये अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन, महाकाव्य, काव्य आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 28 आणि 29 ऑक्टोबरला होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची यादी काल जाहीर केली. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आदिती पोहरे यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यातही विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. हिंगोली, नाशिक, नांदेड, सांगली या शहरांसह विविध जिल्ह्यात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच अन्य जिल्ह्यात पिकांची पाहणी केली. शासनानं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. विविध पक्ष संघटनांकडून काल राज्यासह देशभरात आंदोलनं करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्यात आलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दरम्यान राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. इस्रायलला जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानाचा अपघात घडवून आणण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधान यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले,
1: लोकों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले दो. उस समय भी आपने अपनी जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की और सबसे बड़ी बात 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता.
0: सध्या मच्छार यांच्यावर संयुक्त अरब अमिरातीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया नक्षलवादाविरुद्धच्या यशस्वी मोहिमेविषयी.
2: 1967 पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक वर्ष अनेक सरकार उलटूनही ही समस्या कायम राहिली. देशाच्या मध्यभागातून जाणाऱ्या एका भूभागावर जवळपास 5 दशकं नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. कुठलीही सरकारी यंत्रणा, प्रशासन या भागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. अनेक सरकार आली आणि गेली, अनेक पंतप्रधान आले आणि गेले, पण कोणाकडेही या समस्येवर प्रभावी उपाययोजना नव्हती. किंबहुना असा उपाय अस्तित्वात असू शकतो यावरच अनेकांचा विश्वास नव्हता. एप्रिल 2010 नक्षलवाद्यांनी दंतेवाडा इथं CRPFच्या गस्ती पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 76 जवान मृत्यूमुखी पडले. सरकारी आकडेवारीनुसार 2014 देशातल्या 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा मोठा प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नक्षलवादाविरोधात ठोस उपाययोजना केल्या. नक्षलवाद विरोधी कारवाया आणि गुप्तचर यंत्रणांची मदत याबरोबरच या भागात विकासाची कामं सुरू केली. या भागात रस्ते, शाळा, मोबाईल टॉवर्स आणि बँकिंग सुविधा पोहोचवल्या. ज्या भागाकडे प्रशासनानं एक प्रकारे पाठ फिरवली होती तिथं सरकारी यंत्रणांबरोबरच विकासही पोहोचला. शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आणि 30 मार्च 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की आता नक्षलवाद प्रभावित असा एकही जिल्हा उरलेला नाही. रेड कॉरिडॉरमुळे निर्माण झालेली ती अदृश्य भिंत आता तोडून टाकण्यात आली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
1: अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यातील वडकी इथल्या सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस कंपनीचे औषध विक्री आणि वितरण परवाने पुन्हा रद्द केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित कारणे दाखवा नोटीस, लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आला. रेक्टिन प्लस या औषधाची नियमबाह्य जाहिरात आणि साठवणुकीतील गंभीर त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर काल पहाटेच्या सुमारास पिकअप व्हॅन आणि ट्रकच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये 6 सुवर्णपदकं जिंकली. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांगलनं दक्षिण कोरियाच्या किम मिन सोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताची एकंदर पदकांची संख्या 76 पोहोचली असून यात 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. यासह पदक तालिकेत भारत आता 5व्या स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार यादी जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोते हो, आज 3 ऑक्टोबर देश की सुरीली धडकन असलेल्या अर्थात विविध भारतीचा आज स्थापना दिवस. विविध भारतीची स्थापना झाली 3 ऑक्टोबर 1957 या दिवशी. आज विश्व प्रकृती दिवस आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिन देखील आज आहे. अटलांटिसची अंतराळात प्रथम झेप झाली तो दिवस होता

3 ऑक्टोबर 1985. शिवाजी महाराजांनी सुरतेवरती दुसऱ्यांदा स्वारी केली 3 ऑक्टोबर 1670 या दिवशी. आधुनिक शिवणयंत्राचा जनक अमेरिकन अभियंता एलिहास ओवे यांचं निधन झालं 3 ऑक्टोबर 1867 या दिवशी. भारतीय वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली यांचं निधन 3 ऑक्टोबर 1923 या दिवशी झालं. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 या दिवशी झाला. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक जे पी दत्ता यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1949 या दिवशी झाला. अभिनेता सुनील बर्वे यांचा आज वाढदिवस, त्यांचा जन्म झाला 3 ऑक्टोबर 1966 या दिवशी. तर हे होते आजचे दिनविशेष.

श्रोते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: श्रोतेहो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
1: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता, कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
0: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: सकाळचे 7:25 झाले आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा,
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इवन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चो बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर, जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का? हो, माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे, आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
0: अच्छा.
1: मग तो वयस्कर माणूस गडबडतो,
0: म्हणजे
1: माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅकअप माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणे.

0: तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल साठी. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात, मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ कॉलवरती,
0: आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातले कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन चालू आहे, मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते अर्धायचं, त्याला बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देश प्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सगळ्यांसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक

0: आणि 10 दिवस नंतरचे विचार म्हणतात. आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटलची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही CBI, क्राईम ब्रँच, ट्रॅफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: हेच नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो देश ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर,
0: त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची नेमकी काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली, शांता शेळके यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते यशवंत देव. भावधारा

कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया कवी ग्रेस यांची ही गीतरचना. गायक कलाकार आणि संगीतकार श्रीधर फडके.

0: हरिभक्तपरायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
1: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता, कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
0: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीतकार अनिल अरुण.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिकास योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बाल संगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. अमेरिकेतील मिलवॉकी इथं झालेल्या G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी भारताची भूमिका मांडली. काही देशांमधील सरकारी पाठिंब्यांमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे डम्पिंग अर्थात इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये अतिस्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी WTO नियमांनुसार अँटी डम्पिंग शुल्क आणि इतर आवश्यक उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात.

असं पियुष गोयल यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 1,86,000 कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्याला दिलेल्या मंजुरीचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. ही योजना देशातील जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असंही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टील यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वीज ग्रीड बळकटीकरण आणि बॅटरी स्टोरेजच्या या उपक्रमामुळे भारताला आपली वाढती अक्षय ऊर्जा क्षमता वापरण्यास आणि विजेची वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसंच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं स्टील यांनी म्हटलं आहे. इंधनाचे वाढते दर कमी करण्याच्या उद्देशानं G7 देशांनी 4 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी बॅरल्स तेल बाजारात आणण्याला मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान कृषीविषयक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेदरलँड्सचे कृषीमंत्री सिल्वियो एरकेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृषी उत्पादकता वाढवण्याच्या निर्धाराचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. नवी दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषद काल पार पडली. या 3 दिवसांच्या परिषदेत कार्यान्वयन सज्जता, दळणवळण, देखभाल, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आलं. भारतीय नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. तर सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा अवलंब अधिक वेगानं करून याबाबत देशांतर्गत क्षमता सक्षम करण्याची गरज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी अधोरेखित केली. बालसंगोपनासाठी आई आणि वडिलांना दिल्या जाणाऱ्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. खाजगी क्षेत्रात बालसंगोपनासाठी लिंगभेदविरहित रजा लागू करणं, म्हणजेच वडिलांनाही पगारी रजा देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. असंघटित क्षेत्र तसंच कामगार वर्गाला देखील मातृत्व आणि बालसंगोपन रजेची सुविधा द्यावी आणि 2030 पर्यंत 5 लाख पाळणाघरांची स्थापना करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. आयोगानं या शिफारशी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास मंत्रालय तसंच श्रम मंत्रालयाला पाठवल्या आहेत. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. जगभरातील भारतीय दूतावासांनीही काल महात्मा गांधींची 127वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त सत्य, शांतता आणि अहिंसा या त्यांच्या संदेशांचं शाश्वत महत्व अधोरेखित केलं. चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहरीन आणि दक्षिण कोरिया इथंही जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगोलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की इथल्या भारतीय दूतावासांनीही गांधी जयंती साजरी केली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा करण्यात आला आणि अनेक ठिकाणी सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाच्या 8व्या आवृत्तीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीचे विविध पैलू दर्शवणाऱ्या 30 वेगवेगळ्या स्मृतिचिन्हाचा समावेश असून दिल्ली मेट्रोचे 2 मॉडेल्स, खेळांशी संबंधित 1 वस्तू, 1 चित्रकलाकृती तसंच अन्य कलाकुसरीच्या वस्तूंचाही समावेश आहे अशी माहिती संस्कृती मंत्रालयानं दिली आहे. या लिलावाद्वारे संकलित होणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापर

0: करण्यात येणार असून लिलावाच्या तारखा आणि भेटवस्तूंची माहिती पाहण्यासाठी पीएमई मोमेंटोज डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये एकंदर 6 तर आज सकाळी तिरंदाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिनसोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या दमदार कामगिरीमुळे भारतानं पदक तालिकेत 5वं स्थान गाठलं आहे. देशाची पदकांची एकंदर संख्या 77 पोचली असून यात 17 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान विभागानं अरुणाचल प्रदेशात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती असू शकते. तर कोकण आणि गोव्यात आज उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकतं असं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बालसंगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2वी शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी विशेष व्याख्यानमाला. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: श्रोते हो, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचं सध्या 2वी शताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत. यानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष व्याख्यानमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
4: बंधू भगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे आद्य समर्थक, समाजसुधारकांचे अग्रणी, थोर शिक्षणतज्ज्ञ, कुशल उद्योजक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 200व्या जयंतीवर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो.

आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 25. जातीधर्म बंधने, कर्मकांडांची जोखडे, निरक्षरतेचा अंधकार दूर करून सामाजिक स्वास्थ्याची पहाट उगवण्यापूर्वी समाजोद्धाराची पताका खांद्यावर घेऊन तात्यासाहेब बाहेर पडले होते. गुलामगिरी आणि अन्य पुस्तकांच्या माध्यमातून उपदेशपर ग्रंथसंपदा तात्यासाहेबांनी उपलब्ध करून दिली होतीच, मात्र समाजावर असणारा शेकडो वर्षाचा पुरोहित वर्गाचा पगडा सर्वस्वी दूर झाल्याशिवाय समाजाची सर्वांगीण उन्नती होणे सर्वथैव अशक्य आहे. आणि म्हणूनच दीनदुबळा समाज पुरोहित वर्गाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी गत 15 वर्षे झंझावती मार्गक्रमण तात्यासाहेब करत होते. कनिष्ठ वर्गाच्या मनावर असणारी अंधश्रद्धेची पुटं ज्योतिराव खरवडून काढत होते. ब्राह्मणी धर्मशास्त्राने लादलेली गुलामगिरी ललाट लिखित नाही, ती देवनिर्मितही नाही, ना कोणते धर्मग्रंथ व शास्त्रधर्म देवांनी निर्मिलेले आहेत, ही ठाम विचारधारा तात्यासाहेबांनी जोपासली होती. गुलामगिरी ही जन्माने येते ही कल्पनाच ज्योतिराव नाकारत होते. ज्योतिराव आपली भाषणे, कार्य आणि लिखाणाच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी इंग्रज सरकार दरबारी सातत्याने तात्यासाहेब प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांची पळवणूक करणाऱ्या इंग्रजी व स्थानिक अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीचे रान तात्यासाहेब उठवत होते. संघर्ष केल्याशिवाय निसर्गदत्त असणारे मानवी अधिकार मिळत नाहीत, तर अन्य अधिकारांची बातच सोडा. या हक्कांच्या पूर्ततेसाठी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे याची जाणीव ज्योतिरावांना होती. या उलट आपल्या नोकऱ्या, सामाजिक स्थान, आर्थिक व राजकीय सत्तास्थानी टिकवण्याच्या असतील तर उर्वरित वर्गाचे अज्ञान हाच एकमेव मार्ग आहे यासाठी उच्चभ्रू वर्ग ज्योतिरावांना कडाडून विरोध करत होता. या साऱ्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एकट्या दुकट्याने लढणे व संघर्ष करणे फलदायी ठरणार नाही हे ठाऊक असल्याने समविचारी वर्गाचे संघटन करण्यासाठी ज्योतिरावांचे प्रयत्न सुरूच होते. या उद्देशास आता यश येणार होते. दिनांक 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिरावांनी पुण्यात एक सभा निमंत्रित केली होती. या विषयावर महाराष्ट्रातून 60 कार्यकर्ते या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपस्थित राहिले होते. या प्रसंगी उपस्थित प्रतिनिधींपैकी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले. ज्योतिरावांनी विस्ताराने या विषयावर आपले प्रभावी मार्गदर्शन केले. प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वांच्या विचाराने संस्था स्थापन करण्यात आली. दिवस होता 24 सप्टेंबर 1873. संस्थेचे नामकरण झाले सत्यशोधक समाज. समाजोद्धारासाठी मराठी मातीत रुजणारे हे पहिले रोपटे. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या अध्यक्षपदाची आणि सोबत कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सर्वानुमते ज्योतिरावांचीच खांद्यावर आली. तर सत्यशोधक समाजाच्या कार्यवाहपदी नारायण गोविंदराव कडलक यांना नियुक्त करण्यात आले. समाजाच्या स्थापनेवेळीच ध्येय धोरण निश्चित करण्यात आले. शूद्र आणि अतिशूद्र यांची ब्राह्मण पुरोहितांकडून होणारी पिळवणूक बंद करणे, त्यांना त्यांच्या मानवी हक्कांची आणि अधिकारांची शिकवण देणे आणि ब्राह्मणी शास्त्रांच्या मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे ध्येय धोरण. सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व स्वीकारणारास शपथ घ्यावी लागे. सुरुवातीला खंडोबा या दैवता स्मरून खंडोबासमोर बेलपत्र उचलावे लागले. या शपथ प्रक्रियेत ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर 1111 साली सत्यशोधक समाजाचे झाले ठरावातून 3 तत्वे सुनिश्चित करण्यात आले. सर्व माणसं एकाच देवाची लेकरं आहेत व देव त्यांचा आई बाप आहे. आईला भेटण्यास, अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थीची जरूरी नसते त्याप्रमाणे देवाला प्रार्थना करण्यासाठी पुरोहित किंवा गुरु याची आवश्यकता नाही. वरील तत्व कबूल असणाऱ्या कोणासही सभासद होता येते. अशा सभासदास प्रतिज्ञा घ्यावी लागेल. सर्व मानव प्राणी एकाच देवाची लेकरं आहेत, सबब ती माझी भावंडे आहेत. अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा अगर ध्यानधारणा करतेवेळी, अगर धार्मिक विधीचेवेळी मी मध्यस्थीची गरज ठेवणार नाही. दुसऱ्यांनाही तसेच वागण्याबद्दल मी उपदेश करेन. मी माझ्या मुलामुलींना सुशिक्षित करेन. मी नेहमी राजनिष्ठेने वागेन. परमेश्वरास व सत्यरूपी परमेश्वरास साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करीत आहे. या प्रतिज्ञेप्रमाणे वागण्यास मला सामर्थ्य येईल. अशा प्रकारचा आयुष्यक्रम गुजरण्यास योग्य प्रकारे मला तो मदत करो. महत्त्वाचे म्हणजे सत्यशोधक समाजाचे सभासदत्व सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुले होते. सत्यशोधक समाजाचे ध्येय धोरणास समाजाच्या सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळू लागला होता. सत्यशोधक समाजाचे सभासदत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये महार, मांग, ज्यू, मुस्लिम, ब्राह्मण हेही होते. उर्वरित ब्राह्मणेतर बहुसंख्य होते हे सांगणे नकोच. ज्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची शाखा सुरू करण्यात आल्या होत्या त्या शाखांमध्ये दर आठवड्यास सभा होत असत. या सभा बैठकांमधून व्यसनमुक्ती, सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, स्वदेशी वस्तू वापराबद्दल आग्रह करण्यात येईल. यावेळी ब्राह्मण वर्गाचे धार्मिक क्षेत्रातील मक्तेदारी दूर करण्यासाठी प्रबोधन करण्यात येईल. विवाह आदी तसेच गृहप्रवेश आदी प्रसंगी खर्च बराच होईल. हा खर्च बहुतेक वेळा मान

कर्मकांडे हाऊसमौज आदी कारणास्तव होत असे. अनेक प्रसंगी वरवधू पित्यांकडे लागणारे खर्चाची रकमेची कसलीही तरतूद नसे. मात्र जग काय म्हणेल, पाहुणे नाराज होतील, खोटी प्रतिष्ठा, एक ना अनेक कारणाखातर कर्जे काढून व शेतीभाती विकून हा खर्च भागवण्यात येईल. पुढे अनेक वर्षे हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यजमानाची दमछाक होईल. या उधळपट्टीवर आवर घालण्यासाठी ज्योतिराव भलतेच आग्रही असत. त्याचबरोबर शनी, गुरु, मंगळ आदी ग्रहांच्या वक्रदृष्टीतून मुक्त होणे जणू बंधनकारक असे अशी त्या तत्कालीन समाजाची मानसिकता होती. या ग्रहांची शांती करायची, त्यांच्या भयातून मुक्ती करायची, तर जेवढे भय मोठे तेवढा खर्च मोठा. एक वेळ खाष्ट सावकार व्याजातून काही सूट देईल, मात्र या ग्रहांच्या लेखी माफीची तरतूद नसावी. त्यामुळे ज्योतिषाच्या बडग्यातून सुटका होणे अवघड. एकूण काय, बुडत्याचा पाय खोलात या दुष्टचक्रातून बहुजन वर्गाला बाहेर काढण्यासाठी ज्योतिरावांनी कंबर कसली होती. या ज्योतिषांचे कंबरडे मोडल्याशिवाय आपल्याला पुढे बहुजनाला तरुणोपाय नाही हे आता ज्योतिरावांच्या पक्के ध्यानात होते. ज्योतिरावांचे वाढते प्रभुत्व पुरोहित वर्गाला पचने पडणे शक्य नव्हते. पुरोहित वर्गाने ज्योतिरावांच्या विरुद्ध प्रचारास सुरुवात केलीच होती. तो आणखी बळकट कसा होईल याकडे त्या मंडळींनी लक्ष केंद्रित केले. एकतर सारा समाज परंपरेच्या अंधश्रद्धेत बुडून गेलेला, पुरोहितांच्या तोंडातून केवळ संस्कृत मंत्रोच्चार ऐकण्याची सवय जडलेली, त्यांनी कंड्या पकवायला सुरुवात केली. अहो, देवांना मराठीतील प्रार्थना कशी काय ऐकू जाणार, देवांची भाषाच मुळी संस्कृत, त्यामुळे मराठी भाषेतून केलेली पूजा अर्चा केवळ निरर्थक ठरणार. सामान्य माणसाला असले आक्षेपही योग्य वाटायचे. त्यावर ज्योतिराव आपल्या सर्व समाज बांधवांना समजावून सांगत, मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड काय, सर्वच भाषा देवाला समजतात. खरे तर देव सर्वत्र असतो, तो सर्व काही जाणतो. अहो, इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच भाषेतील प्रार्थना जर त्यांच्या देवांना कळत असतील तर मराठीचं वावडं देवाला तरी कसं असेल. आपले सारे संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, जनाबाई, सावतामाळी यांच्या प्रार्थना आपल्या देवाने ऐकल्याच की, आणि लेकराची भाषा देवाला नाही कळणार तर कोणाला कळणार. ज्योतिराव जीव लावून समाजाच्या जागृतीचे कार्य करत होते. ज्योतिरावांच्या वाढत्या प्रभावाबरोबर विरोधकांचा रक्तदाब वाढत होता. विरोधी वर्गाने आता आणखी वेगळा पर्याय निवडला होता. जो कोणी ज्योतिरावांच्या विचारांची लोक सरकारी नोकरीत वा विरोधकांच्या संपर्कात येत त्यांच्या छळात वाढ होत असे. त्यांच्या बाबतीत अगदी सूडबुद्धी वापरण्यात येईल. ज्योतिरावांचे सहकारी नारायणराव कडलक सरकारी नोकरीत होते. पुणे शहरात त्यांची नेमणूक होती. या नारायणरावांचा ज्योतिरावांशी स्नेह आहे हे ध्यानात येताच तात्काळ नारायणरावांची बदली पुण्याहून महाबळेश्वर इथे करण्यात आली. उद्देश एकच, दुर्गम ठिकाणी बदली केल्यावर ज्योतिरावांच्या कार्यात सहभागी त्यांना होता येऊ नये. जो कोणी ज्योतिरावांच्या विचाराने प्रभावित होऊन ब्राह्मणांच्या उपस्थितीशिवाय कोणताही धार्मिक विधी केल्यास त्या सर्व कुटुंबास परमेश्वराचा कोप होईल, ग्रहांची वक्रदृष्टी होईल, देवांच्या शापामुळे अपघाती मृत्यू संभव आदी भीती घालण्यात विरोधक धन्यता मानत. ज्योतिरावांच्या सत्यशोधक समाजाच्या जातीव्यवस्थेवर विश्वास नव्हता. सत्यशोधक समाज तत्वतः चातुर्वर्ण मानत नव्हता. केवळ काही नाममात्र धार्मिक विधी करून धार्मिक विधी ते सुद्धा पुरोहितांशिवाय केले जात. सत्यशोधक समाजाचे समकालीन ब्राह्म समाज, प्रार्थना समाज यांच्या स्थापनेमागे समाजातील विद्वान तसेच उच्चभ्रू वर्गातील लोकांचा सहभाग तुलनेनं जास्त होता. या उलट ज्योतिरावांच्या सत्यशोधक समाजासोबत साधा, कष्टकरी, प्रामाणिक शेतकरी वर्ग बहुसंख्येनं होता. सत्यशोधकांच्या कार्याची प्रेरणा अंतकरणातून असे. सत्यशोधकाची भाषा नित्यबोलीची, जनतेची, कष्टकऱ्यांची होती. त्यांच्या सभेचे ठिकाण कोणत्या हवेली, महालात व मंदिरात नव्हते, तर सामान्य शेतकऱ्याच्या खळ्यात, मळ्यात, अंगणात असं. ब्राह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज आदींच्या ध्येयधोरणांमध्ये समाजातील दीनदुबळ्यांच्या उत्कर्ष, उन्नती या गोष्टींना स्थानच नव्हते. सत्यशोधक समाजाची स्थापना हीच मुळात समाजोद्धारासाठी करण्यात आली होती. शेतकरी, कष्टकरी, अठरा पकड जातीत विखुरलेला समाज उन्नत व्हावा, त्यांच्या कष्टाला, घामाला हक्काचे दाम मिळावे, धर्माच्या अवडंबरात त्यांनी माजू नये, समाज आर्थिक संपन्न व्हावा. ज्योतिरावांच्या कार्याची लोकप्रिय पताका दिवसेंदिवस आणखी उंच उंच होत होती. तशीच त्यांच्या विरोधकांच्या जळफळाटात आणि विरोधातही वाढ होत होती. कर्मकांडांच्या जोखडात पूर्णतः गुडफटून गेलेला भारतीय समाज हा ब्राह्म समाज, आर्य समाज आणि ज्योतिराव फुले यांच्या तिन्ही समाजाच्या पुढाकाराने नकळत सुखावला होता. एरवी पुरोहित भटजीचे पूर्णतः ऐकल्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. आता तिन्ही समाजाच्या विचाराने आपली धार्मिक विधी, रूढी, परंपरा, कर्मकांडे पूर्ण करण्यास वेगळे पर्याय मिळाले होते. त्यातही सत्यशोधकी पर्याय हा पूर्णतः सुरक्षित, अल्पखर्ची आणि मातृभाषेतील असल्याने आणि त्यातही कमालीची लवचिकता असल्याने लोकांना ज्योतिरावाच खर्चाशिवाय कर्मकांडमुक्त विधी पर्याय आनंदाने स्वीकारत होते. यामुळे मोठी सामाजिक क्रांती झाली. त्या काळी हिंदू धर्मातून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याच्या घटना नित्य घडत होत्या. त्या धर्मांतरास चांगलाच आळा बसला. आजसुद्धा ज्योतिरावांच्या

0: अश्लाघ्य टीका करणाऱ्यांसाठी ज्योतिरावांनी हे कृतिशीर उत्तर 125 वर्षापूर्वी दिले होते. यातच ज्योतिरावांचे मोठेपण दडले आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी विशेष व्याख्यानमाला आत्ताच आपण ऐकली. वक्ते होते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: श्रोतेहो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
5: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून

0: हरिभक्तपरायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
1: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
0: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, आता ऐकूया ज्योत्स्ना भोळे आणि सहकलाकार यांनी गायलेली ही गीतरचना.

ज्योत्स्ना भोळे आणि सहकलाकार यांनी गायलेली एस के कोल्हटकर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात पुन्हा एकदा ज्योत्स्ना भोळे आणि सहकलाकार यांनी गायलेली माधव जुलियन यांची ही गीतरचना.

श्रोते हो, आज अभिजात मराठी भाषा सन्मान दिन आहे. त्यानिमित्ताने आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हमारा दिल आपके पास है. या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार संजीव दर्शन.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया खामोशी द म्युझिकल. या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, हरिहरन आणि सहकलाकार यांनी गायलेली मजरू

0: श्रोतेहो, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत.
1: समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता, कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे.
0: तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया हे हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती तसंच सहकलाकार यांनी गायलेली बॉम्बे या चित्रपटातली मेहबूब यांची गीतरचना, संगीतकार ए आर रहमान.

बॉम्बे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया विरासत या चित्रपटासाठी कुमार सानू चित्र आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार अनु मलिक.

विरासत या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार कीर्तन चंद्रिका हरिभक्ती परायण रोहिणी माने परांजपे यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत कीर्तनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. भक्ती, ज्ञान आणि संस्कार तसंच समाज प्रबोधन याचा सुंदर मिलाफ घडवणाऱ्या या परंपरेचा वारसा आजही अनेक कीर्तनकार समर्थपणे पुढे नेत आहेत. आज आपल्या भेटीला आले आहेत नारदीय आणि वारकरी या दोन्ही परंपरांमध्ये आपल्या प्रभावी निरूपणाने रसिकांची मन जिंकणाऱ्या कीर्तन चंद्रिका, कीर्तन रत्न आणि कीर्तन शिरोमणी या सन्मानाने गौरवण्यात आलेल्या हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे. रोहिणीताई, इंद्रधनुष्य या आमच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: रामकृष्ण हरी, धन्यवाद.
0: रोहिणीताई, आपल्या संवादाला आपण सुरुवात करणार आहोतच, मात्र त्यापूर्वी एखाद्या अभंगाच्या दोन ओळी तुम्ही गायल्यात तर छान वाटेल.
1: अखिल भारतीय कीर्तन कुलाचं घोषगीत म्हणून ज्याची निवड झाली किंवा जे गायलं जातं असे एक अत्यंत सुंदर गीत आहे. माझे गुरुजी हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे यांचे ते शब्द आहेत की जे आमच्या कीर्तन भक्तीसाठी पोषक आहेत. त्या गाण्याने सुरुवात करूया.

संस्कृती सनातनी आदेश श्री हरीचा संदेश नारदांचा उपदेश देऊ कीर्तनी देश करू

0: ಮಾಡವು ಸಂಸ್ಕೃತಿ ಸನಾತನಿ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಸನಾತನಿ.
1: ವಾ ವಾ ವಾ, ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೇ ಶ್ರುತೆ ಹೋ. ದೇಶ ಧರ್ಮ ವಾಢವು ಸಂಸ್ಕೃತಿ ಸನಾತನಿ. ರೋಹಿಣಿತಾಯಿ, ಅತಿಶಯ ಸುಂದರ ಅಶೀ ಸುರುವಾತ್ ತುಮ್ಹೀ ಕೆಲೆಲಿ ಆಹೆ. ಆತಾ ಆಪಣ ತುಮ್ಚಾ ಏಕೂಣಚ ಕೀರ್ತನ ಪ್ರವಾಸಕಡೆ ವಳೂಯಾ. ಮಲಾ ಸಂಗಾ, ಹೀ ಕೀರ್ತನಾಚಿ ಬೀಜ ತುಮ್ಚಾ ಮನಾಮಧ್ಯೆ ಕಧಿ ರೋವಲಿ ಗೆಲಿ?
0: सगळ्यात सुरुवातीला इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलंय आणि रत्नागिरी आकाशवाणीची आपली सगळ्यांची टीम मनापासून सगळ्यांना वंदन आणि कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करते. कीर्तन हा विषय, कीर्तयती इति कीर्तनम, भगवंताच्या लीलांचं, नामाचं आणि गुणांचं संकीर्तन ज्यामध्ये आहे अशी कीर्तन भक्ती, नवविधांमध्ये असलेली श्रेष्ठ भक्ती, बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी, ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये आपली पूर्वपुण्याई, आईवडिलांचे आशीर्वाद, लहानपणापासून मिळालेले संस्कार आणि वातावरण, या सगळ्याचा परिणाम असा झाला की कीर्तन आवडीचा विषय कधी होऊन गेला कळलं नाही आणि तेच आयुष्य बनलं.
1: तुम्हाला तुमच्या घरातूनच या क्षेत्रात वळण्याची एक प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली, तुमच्या घरात हे वातावरण होतं का?
0: माझ्या घरामध्ये ताई कीर्तनकार असं कुणी नाही, पिढ्यांची परंपरा अजिबात नाहीये. माझे वडील प्राथमिक शिक्षक, आई गृहिणी, पण घरामध्ये अध्यात्माचा वारसा आहे. पंढरपूरची वारीची प्रथा परंपरा आहे, ग्रंथवाचन आहे, उत्तम व्यासंग आहे, सत्संग आहे, श्रवण आहे. या सगळ्याचा परिपाक असा झाला की लहानपणापासून ते वातावरण मिळालं आणि जीवनामध्ये अगदी लहान वयात 11व्या वर्षी सद्गुरूंचं दर्शन किंवा सद्गुरूंचा एक अत्यंत सुंदर असा कृपा आशीर्वाद, हरिभक्तीपरायण कीर्तन कलाशिखर नारायणबुवा काणे यांची भेट अल्पवयामध्ये माझी झाली आणि नानांचा एक आशीर्वाद मिळून गेला, आयुष्याची सुरुवात कीर्तन क्षेत्राच्या दृष्टीने चालू झाली.
1: नारायणबुवा काणे यांच्याकडून तुम्ही कीर्तनाचे प्राथमिक धडे गिरवले, त्याच्यानंतर पुढे आणखीन कोणकोणते मार्गदर्शक मिळाले तुम्हाला?
0: शालेय शिक्षण घेत असताना म्हणजे जवळजवळ 11व्या वर्षापासून, इयत्ता 5वी 6वीपासून ते 12वीपर्यंत काणेबुवांकडेच पूर्ण वेळ सुट्टीच्या दिवसात जाऊन गुरुगृही राहून गुरुकुल पद्धतीने मी त्यांच्याकडे कीर्तनाचे धडे घेतले. सज्जनगडावर काही काळ काणेबुवांनी जी कीर्तनाची शिबिरं घेतली, आयोजित केली, त्या शिबिरांमध्येही कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर जेव्हा पुण्यनगरीमध्ये आले पुढच्या शिक्षणासाठी, त्यावेळी मग पुणे तिथे काय उणे, विद्येचं माहेरघर असलेली आपली पुण्यभूमी जिथे संगीत, साहित्य, मराठी सर्वच दृष्टींनी पोषक वातावरण मिळत गेलं आणि अत्यंत सुंदर अशा गुणीजनांचा सहभाग आयुष्यामध्ये मिळाला, त्यामध्ये आमचे SNDT कॉलेजचे सगळे प्राचार्य प्राध्यापक असतील, पंडित हेमंत पेंडसे अभिषेकी बुवांचे शिष्य आहेत, त्यांच्याकडे गाण्याची थोडी सुरुवात झाली. त्यानंतर चारुदत्त बुवा आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार, त्यांचंही मार्गदर्शन. नची आपामार्जनी बुवा, पुण्यातलं खूप मोठं नाव ज्येष्ठ कीर्तनकारांपैकी, आपामार्जनी बुवांनी दिलेली वाट आणि त्यांनी दिलेली संधी किंवा एक सुंदर असं मार्गदर्शन, या मार्गदर्शनाने मला ही सगळी मंडळी लाभत गेली आणि मग त्यांच्या आशीर्वादाने जी काही वाट आहे ती त्यांच्याच पाऊलवाटेवरून चालणं आजही सुरू आहे.
1: वा, खूपच छान. म्हणजे खूप थोर अशा कीर्तनकारांकडून किंवा थोर अशा तज्ञांकडून तुम्हाला हे शिक्षण मिळालेलं आहे, मार्गदर्शन मिळालेलं आहे. तुमचं पहिलं कीर्तन तुम्ही कधी केलं त्याची आठवण सांगाल का?
0: काणेबुवांच्या संगतीने किंवा त्यांच्या सोबतीत राहून पुसेगाव म्हणून आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, सेवागिरी महाराजांचं देवस्थान आहे. 7 दिवसांचं कीर्तन प्रशिक्षण तिथे मी केलं आणि त्यानंतर प्रशिक्षणानंतर ज्यावेळी मी घरी आले त्यावेळी एक बालहट्ट होता माझा की मला कीर्तन करायचंय. माझे बाबा शिक्षक, ते म्हणले अगं असं 7 दिवसात कीर्तन नाही होणार, आयुष्य घालवावं लागतं कीर्तन करायचं म्हणजे. मी म्हटलं नाही मला करायचंय. तर ते घरची आमची गंगापूजनाचा एक छोटासा कार्यक्रम होता आणि घरीच हट्टानी मी केलेलं ते कीर्तन होतं, माझं पहिलं कीर्तन. आणि त्यानंतर मग जो काही आत्मविश्वास मिळाला, लोकांची कौतुकाची शाबासकीची थाप मिळाली गुरूंची, आईवडिलांची, ती जीवनाला खूप मोठं प्रेरणा देणारी ठरली.
1: घराच्याच व्यासपीठावर तुमचं पहिलं कीर्तन झालं आणि तिथून तुमचं कीर्तन क्षेत्रातलं पहिलं पाऊल पडलं. रोहिणीताई, नारदीय आणि वारकरी अशा दोन्ही परंपरांमधलं कीर्तन तुम्ही सादर करता, तर या दोनही परंपरांचा अभ्यास तुम्ही कसा केलात आणि त्यांची वैशिष्ट्य सांगाल का?
0: महाराष्ट्रामधल्या सुंदर अशा खूप मोठ्या कीर्तन परंपरांपैकी, पठड्यांपैकी नारदीय कीर्तन पद्धत आणि वारकरी कीर्तन पद्धत या दोन प्रमुख महाराष्ट्रातल्या कीर्तन पद्धती आहेत. आपण जाणतो मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे, पण मूळचं जुनं कीर्तन जर कुठलं असेल तर ते आपल्या

0: वर्षी नारदांचं नारदीय कीर्तन, की जे नारद मुनी एकटे करायचे हातामध्ये वीणा चिपड्या, आणि अशाच पद्धतीने लावणी श्रुती मृदंग टाळघोष सेऊ ब्रह्मरस आवडीने असं म्हणत वारकरी कीर्तनाचाही प्रचार पुढच्या काळामध्ये नामदेव महाराजांनी केला. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वारकरी संप्रदाय आणि नारदीय कीर्तन प्रकार, नारदीय कीर्तन प्रकारामध्येच अनस्यूत असलेले राष्ट्रीय कीर्तन पद्धती आहे, रामदासी पद्धत आहे, दासगणू पठडीचं कीर्तन आहे. पण मुख्य या दोन प्रकारांमध्ये मला आनंद वाटतो की मी या दोन्ही सेवा प्रकारांचा अनुभव घेते. नारदीय कीर्तन हे एकट्याने करायचं कीर्तन ज्यामध्ये फक्त दोन साथीदार किंवा दोन ऐवजी चार साथीदार असतील वादक, आणि वारकरी कीर्तनामध्ये 5-25 टाळकरी, कधी कधी 100 टाळकरी आणि पखावज, हार्मोनियम या सगळ्या संचालक घेऊन करण्याची ती कीर्तनाची पद्धत, की जी सगळ्या संतांनी एकत्र येऊन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केली होती. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी, असं म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन केलेलं ते वारकरी कीर्तन पुढच्या काळात नामदेव महाराजांनी. आणि नारदीय कीर्तन हे देवर्षी नारदांचं मूळचं कीर्तन, की जे ठराविक साथीदारांसह केलं जातं ते कीर्तन, हा मुख्य फरक आहे दोन्ही कीर्तनातला. तपशीलवार मग बरेच मुद्दे आपल्याला करता येतील.
1: श्रोते हो, कीर्तन ही केवळ एक भक्तीची अभिव्यक्ती नाहीये, तर ते एक समाजाशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. रोहिणीताई, तुम्ही गेली अनेक वर्ष आता कीर्तन करताय, तर समाज प्रबोधनाचं साधन म्हणजे कीर्तन, हे तुम्ही कशा पद्धतीने विशद कराल?
0: निश्चित, समाज प्रबोधनाचं मी ठामपणे सांगेन की एकमेव साधन जर आजच्याही घडीला जर कुठलं असेल तर ते कीर्तन आहे. ते पुराण काळापासून चालत आलेलं आहे. देवर्षी नारद कीर्तन करायचे, ते दैत्यांच्याही दरबारामध्ये तितकेच सन्माननीय होते आणि देवांच्याही दरबारामध्ये त्यांचा सन्मान होता, कारण ते कीर्तनकार होते. समाज प्रबोधन करणं, वाईट विचारांचा निचरा करणं आणि सद्विचारांची पेरणी समाजाच्या मनामनामध्ये करणं, हे कीर्तनाचं मूळ इप्सित आहे. आपल्याकडे जुनी म्हण आहे मॅडम, कीर्तनानी गाव सुधारत नाही आणि तमाशानी बिघडला नाही, असं एक म्हटलं जातं. पण मला असं वाटतं, हे माझ्या मते, की हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण कीर्तनाने सुधारत नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. एखाद्या गावामध्ये वर्षभर सतत कीर्तन ऐकवा आणि एखाद्या गावामध्ये वर्षभर सतत तमाशाचे किंवा वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करा, काय होईल परिणाम? त्यामुळे सुधारणा व्हायची असेल, हृदयाला हात घालणारं जर साधन कुठलं असेल, तर मला असं वाटतं ते हरिकीर्तन आहे, की ज्यामध्ये भगवंतांच्या, महापुरुषांच्या, संतांच्या लीला, चरित्र, गायन यांचं आपण कथन करतो. त्यामुळे निश्चित समाज प्रबोधनाचं हे सर्वश्रेष्ठ आणि प्रभावी माध्यम आहे, की जे खऱ्या अर्थी काउन्सिलिंग करू शकतं. तुकोबारायांचा अभंग आहे, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजांचा उत्तरोत्तर विकास होत राहतो, असं महाराजांचं म्हणणं आहे. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टिकांती तैसी दिसेवरी. काय ऐकायचं, काय बोलायचं, आचार कसा, व्यवहार कसा, विचार कसा, याचं सगळ्याचं दिग्दर्शन हे कीर्तनातनं होतं. आणि आज समुपदेशनाचं क्षेत्र एक निश्चित खूप प्रभावी आहे. समाज भरकटलेला आहे, फ्रस्ट्रेशन, टेन्शन, ताण, तणाव, डिप्रेशन, एन्झायटी, या सगळ्या परिस्थितीला किंवा या सगळ्या अनुभवांना आमची अत्यंत कमी वयातली तरुण पिढीसुद्धा सामोरी जातीये. तर मला असं वाटतं की माऊलींचं पसायदान नुसतं घेऊन बसूया, समर्थांची करुणाष्टकं घेऊन बसूया, हरिपाठ म्हणूया, यामध्ये जी ताकद आहे ती अन्य कुठल्या मार्गांनी शांतता मिळवण्याचा जर आपण प्रयत्न करत असाल, तर संतवचन किंवा संत वाङ्मय हे आपल्यासाठी सगळ्यात मोठं समुपदेशनाचं आज क्षेत्र आहे. कारण पृथ्वीवरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संत वाङ्मयात आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की जे प्रश्न अजून उपस्थितच झाले नाहीत त्याही प्रश्नांची उत्तरं आपल्या पुराणांमध्ये आहेत, वेदांमध्ये आहेत, वाङ्मयामध्ये आहेत. त्यामुळं हे सगळ्यात मोठं समुपदेशनाचं साधन आहे, की आपण आपल्याला ओळखतो. समर्थांची ओवी नाही का, आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहूची नाही. त्यामुळे हे आधी आत्मरंजन आहे, मनोरंजन नाही, मनोभंजन आहे.
1: वा, क्या बात आहे. आत्ताच्या काळात तुम्ही आत्ता जसा उल्लेख केलात, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, खूप ताणतणावाखाली लोक आहेत, हे सगळे अनुभव बघताना तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या काळात समाजाला कशा प्रकारच्या प्रबोधनाची गरज आहे?
0: निश्चित, आज मोठा प्रश्न जो भेडसावतोय तो कुटुंब व्यवस्था आहे, त्यानंतर विवाह संस्था आहे, सामाजिक अनेक प्रश्नांना आपण कीर्तनात घेऊ शकतो का? तर मला असं वाटतं आजच्या काळाचा विचार करता घेऊ शकतो, पण कीर्तनाचा मूळ गाभा न बदलता. पण भक्ती हे बेसमेंट आहे, कारण आज तरुणांची मानसिकता आपण पाहतोय, पालकांची मानसिकता वेगळी आहे. ह्या सगळ्याचा जर एक समतोल साधायचा असेल तर कीर्तनातूनच या गोष्टी समाजापर्यंत आपण उत्तमरित्या पोहोचवू शकतो आणि त्याच्यावर उपाययोजनाही करू शकतो.
1: आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं तर याच वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल मुलांच्या हातात मोबाईल असतो, अगदी लहान मुलांच्या हातातही

0: सोशल मीडिया आहे. तर ह्या सगळ्याचा प्रभाव लहान मुलं असतील किंवा तरुण मंडळी असतील, अगदी आता तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही त्याच्या प्रभावातून सुटलेलं नाहीये. तर संत साहित्य आणि कीर्तन हे या सगळ्या वर्गापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे, काय वाटतं तुम्हाला?
1: आजकाल म्हणजे अर्थात मी काही खूप जुन्या पिढीतली असं नाही, आम्ही तर आम्ही जुना काळही पाहिला आणि नवीन काळही पाहतोय. आताच जसं मी म्हणते झेन झी झेन अल्फा अशी पिढी आहे आजची, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, आय क्यू आम्ही खूप म्हणजे त्यांचा पाहतो आपण, पण मला असं वाटतं ई क्यू सुद्धा तितकाच, इमोशनल सुद्धा काय त्यांची पातळी आहे तो ती जर आम्हाला तपासायची असेल तर या सोशल मीडियाचा वापर त्यांच्या हुशारीला योग्य मार्गाने जर वळवता आलं तर त्याकरता उत्तम संत वाङ्मय, मग अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांना मनोबोध असतील, हरिपाठ असेल, पसायदान असेल, काही श्लोक असतील, काही पर्वचे असतील, या सगळ्याचा आधार घेऊन जर आपल्या मुलांना, खरं तर पालकांनी वेळ देणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण सध्या जगातलं सगळ्यात एक खोटं वाक्य आहे की जो प्रत्येकजण दिवसातून बऱ्याचदा उच्चारतो मला वेळ नाही, हे सगळ्यात खोटं वाक्य आहे. आणि इथे कुणालाच वेळ नाही आहे, पालकांनाही वेळ नाही आहे, मुलांनाही वेळ नाही, जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. ॲडिक्शन मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आहे. त्यामुळे एक माऊलींची ओवी आहे, येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. त्यामुळे मोठ्या माणसांची जबाबदारी त्यांनी लक्षात घ्यावी आणि मग आपोआप अनुकरण घडत राहणार आहे, तिथून सुरुवात करूया. म्हणजे पुढची पिढी जर घडायची असेल तर मोठ्यांनी आधी आपला अंतर्मुख होऊन निरीक्षण करणं गरजेचं आहे.
0: बरोबर, कारण घरात वडीलधारी मंडळी असतात, ती ज्या पद्धतीने वागतायत बोलतायत त्याचंच निरीक्षण अनुकरण हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे जी घरातली लहान मंडळी करत असतात. आणि जे घरात होतं तेच आपल्या समाजातही होत आहे, हे कुठेतरी सगळ्यांसाठीच घातक आहे.
1: आणि आजूबाजूला समाजामध्ये प्रचंड वाईट विचारांचा मारा होतोय, कारण मूल बाहेर पडलं की त्याला सगळीकडे नकारात्मकता जास्त दिसते, त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी घरातून निर्माण करणं, त्याला सकारात्मक एक वलय देणं त्याच्या आयुष्याला, मला असं वाटतं पालक म्हणून किंवा आई वडील म्हणून आपलं जास्त मोठं काम आहे.
0: निश्चित. रोहिणीताई, तुमच्या कीर्तनांमधून तुम्ही कौटुंबिक मूल्यांवर खूप भर देत असता, बरेचदा तुम्ही अनेक गोष्टी मांडत असता, तर आजच्या कुटुंब व्यवस्थेसमोरची आव्हानं कशा प्रकारची आहेत असं तुम्हाला वाटतं?
1: काय बोलू, खरं तर आजूबाजूला आपण जे सगळं पाहतोय की इथे एककेंद्री वृत्ती वाढली आहे प्रत्येकाची. बाहेर गर्दीत आहे माणूस, पण आतमध्ये बोलायला त्याला माणूस नाही आहे, स्वतःचं मन मोकळं करायला हक्काचं जवळचं माणूस नाही आहे, त्यामुळे माणूस एकटा पडत चाललाय. पूर्वीचा काळ होता 25-25 माणसं एका घरामध्ये, ही सगळी माणसं या घरातली लहान लेकरं लहान मुलं त्यांना संस्कार दिले जात होते, त्यांना जगणं वागणं शिकवलं जात होतं, त्यांना वेळ दिला जात होता. आत्ता जसं आपण आता म्हणालो की आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे जो तो प्रचंड वेगाने नुसता धावतोय आणि कशाच्या मागे, तर अर्थार्जनासाठी. मला असं वाटतं अर्थार्जन आणि अर्थपूर्ण जगणं याच्यामध्ये अर्थार्जनाच्या मागे धावता धावता अर्थपूर्ण जगणं राहून जातंय आणि ते मुलांना देणंही राहून जातंय. आजोबांना एका मुलांनी प्रश्न विचारला होता, म्हणाले आजोबा सध्या सगळ्या क्षेत्रात स्पर्धा आहे, मी काय करू, मी कुठल्या क्षेत्रात जाऊ? आजोबा म्हणाले असं एकही क्षेत्र नाही की जिथे स्पर्धा नाहीये, एकच क्षेत्र आहे की माणूस होण्याची आज गरज आहे, त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाहीये. बाबा तू त्या क्षेत्राकडे जा, तू योग्य माणूस हो. आणि हे प्रशिक्षण सगळ्यात जास्त कुटुंबात दिलं जाईल. संवाद फार महत्वाचा आहे, जो नात्यांमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था माणसाच्या जडणघडणीला अत्यंत महत्वाची आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी उत्तम असावी, ती नसेल तर आपण निर्माण करावी. आणि त्यासाठी मग पुन्हा मी सांगेन की हे संत साहित्याशिवाय किंवा संतांच्या घालून दिलेल्या वाटेशिवाय आपल्याला पर्याय नाहीये उत्तम जगण्याकरता.
0: बरोबर. महिला कीर्तनकार म्हणून प्रवास करताना तुम्हाला आलेला एखादा एक संस्मरणीय अनुभव सांगाल का?
1: मला खूप अभिमान वाटतो ताई, महिला कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र किंवा भारतभरामध्ये मी प्रवास करत असते. खूप लहानपणापासून या क्षेत्रामध्ये आले, 11व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं, गेली 25 वर्षांहून जास्त मी अखंड कीर्तन करतेय शाळा कॉलेज करता करता. एक काळ असा होता की महिलांनी कीर्तन करायचं नाही, महिलांनी नाटकात सुद्धा कामं करायची नाहीत, म्हणून तर पुरुष मंडळी नाटकात कामं करू लागली. पण आज 21व्या शतकातलं वाटचाल आहे आपली, किंवा आपण या काळात वावरत असताना अत्यंत आत्मविश्वासाने जेव्हा स्वतःला आपण व्यक्त करतो, किंवा काही महिला वर्ग अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून अत्यंत सुंदर पद्धतीने स्वतःला व्यक्त करतात, ते पाहून एक महिला म्हणून मलाही अभिमान वाटतो. आणि या क्षेत्रामध्ये वावरत असताना समाजाकडून मिळालेला एक अत्यंत सुंदर सकारात्मक भाव, सन्मान आणि लोकांच्या सुंदर सश्रद्धा अशा भावना मिळतात, आणि आपण जिजाऊंच्या लेखी आहोत, सावित्रीच्या लेखी आहोत, मला खूप आनंद वाटतो की या क्षेत्रामध्ये मी एक महिला म्हणून वावरतीये. संस्मरणीय अनुभव सांगायचं तर असे असंख्य अनुभव आहेत. प्रत्येक गावामध्ये जेव्हा ज्यावेळी जाते, आमच्या गावची ही लेक आहे, अहो किती माहेरं मिळाली मला काय सांगू, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप आई वडील मिळालेत, खूप नातेवाईक मिळालेत की जे खरंच जीवाला जीव देणारी आहेत, प्रेम करणारी.

0: कोणत्याही प्रवासामागे कुणाची तरी खंबीर साथ असणं गरजेचं असतं. तुमचा हा कीर्तन प्रवास खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, तर या तुमच्या प्रवासामागे तुमच्या कुटुंबियांची साथ तुम्हाला कशी आहे?
1: निश्चित. माझे आई वडील, तुम्ही आता तुम्हाला सांगितलंच की त्यांनी अत्यंत सुंदर प्रोत्साहन पाठिंबा दिला. वडील शिक्षक असताना लोकांनी सांगावं की गुरुजी आत्ता काळ कुठे निघाला, मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात आणि तुमची मुलगी कीर्तन कर. माझ्या वडिलांचं एक वाक्य असायचं की हिरा कोळशाच्या खाणीत असो नाही तर कुठे असो तो चमकतो, तो चमकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन, आईने दिलेलं, त्यानंतर जेव्हा हे सगळं करत करत करत माझं लग्न झालं, विवाह झाला, माझे यजमान हरिभक्तीपरायण कौस्तुभ परांजपे स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत, संवादिनी वादक आहेत, आणि ज्या घरामध्ये मी लग्न होऊन आले, आपण ज्या आकाशवाणीत आता रत्नागिरीत बसलो आहोत, ते रत्नागिरीच जिल्ह्यातलं कोतवडे गाव माझं सासर आहे, परांजपे कुटुंबीय माझे सासू सासरे, ही सगळीच मंडळी मला असं वाटतं माझ्या या क्षेत्राला आणि मला या माझ्या या प्रवासाला पोषक ठरली. खूप सुंदर असं प्रोत्साहन मला वारंवार मिळत गेलं यजमानांकडून, घरच्या मंडळींकडून. त्यामुळे माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्यांची साथ आणि त्यांचा सहभाग निश्चित मोलाचा आहे.
0: रोहिणीताई, तुम्हाला कीर्तन चंद्रिका, कीर्तन रत्न आणि कीर्तन शिरोमणी या सन्मानाने आतापर्यंत गौरवलं गेलं आहे, तर हे सगळे पुरस्कार मिळाल्यानंतर आता आपली जबाबदारी आणखीन वाढली असं तुम्हाला वाटतं?
1: सगळे मोठे शब्द आहेत माझ्या दृष्टीने, कीर्तन रत्न, कीर्तन शिरोमणी. खरं तर हा प्रसाद आहे भगवंताचा, गुरूंचा, आणि श्रोत्यांना आपण आपल्या हृदयाशी त्यांचं नातं जोडलं जात आहे. मायबाप रसिक वर्ग आहे, महाराष्ट्रामध्ये खूप जीवापाड प्रेम करतो, आपल्याला ऍप्रिशिएट करतोय, आपल्याला आशीर्वाद देतोय, आणि त्या आशीर्वादाचं फळ म्हणून हे पुरस्कार आहेत. बस आईनी जशी एक शाबासकी द्यावी तशी मायमाऊली श्रोत्यांनी दिलेली ही शाबासकी आहे असं मी समजते, आणि मला त्याचा निश्चित आनंद आहे. पण बरोबर आहे, जबाबदारी वाढली आणि त्याचं टेन्शनही येतं. आपण 2 तास ज्यावेळी गादीवर उभे राहतो त्यावेळी अत्यंत आयुष्यातला महत्वाचा वेळ देऊन लोक आपल्यासमोर बसलेले असतात, ती वेळ वाया गेली असं त्यांना वाटू देता कामा नये, बस एवढा एक मनातला प्रामाणिक भाव असतो की त्या 2 तासाचं आपण म्हणतो चीज होणं ते व्हावं आपल्याकडून. आणि म्हणून त्या निष्ठेने त्या गादीला कायम प्रार्थना करूनच उभी राहतो, आपण सगळेच त्या गादीला वंदन करूनच उभी राहते. थोडी जबाबदारी, थोडं टेन्शन राहतं आणि मला असं वाटतं ते चांगलं आहे.
0: थोडंसं टेन्शन डोक्यावर असलं की आपल्या हातून घडणारं कामही तितकंच चांगलं होतं. इतक्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आशयाची विषयाची कीर्तनं करत असताना तुम्हाला भरपूर अभ्यासही करावा लागतो, त्या जोडीला तुमची कौटुंबिक जबाबदारीही आहे, हा समतोल तुम्ही कसा साधता?
1: एकदा वाटेवरच्या प्रवासाला सुरुवात झाली की आपल्याला पोहोचायचंय कुठं हे ठरल्यानंतर मग अडथळे आपण सहज पार करतो. त्यामुळे मला असं वाटतं ही प्रतिकूलता नाहीये माझ्यासाठी, हा आनंद आहे सगळा, हा प्रवासच आनंददायी आहे. प्रापंचिक जबाबदारी सांभाळणं एक गृहिणी म्हणून, आईची जबाबदारी सांभाळणं एक माता म्हणून, आई म्हणून, पत्नीची जबाबदारी सांभाळणं एक पत्नी म्हणून, सुनेची जबाबदारी सांभाळणं सून म्हणून, या सगळ्या गोष्टी आपल्याला करत एक महिला म्हणून, मी म्हटलं ना की महिला कलाकार, महिला कीर्तनकार म्हणून वावरत असताना याच गोष्टीचा अभिमान आहे की एकावेळी 10 कामं 8 कामं आपण करू शकतो, ही ताकद परमेश्वराने स्त्री शक्तीला दिलेली आहे. त्यामुळे हे सगळे माझ्यासाठी खरं तर अडथळे नाही आहेत, हा आनंददायी प्रवास आहे आणि तो करताना मजा घेते मी.
0: वा, जे काम आहे त्याच्याकडे आनंदाने बघितलं, दृष्टिकोन महत्वाचा आहे. कीर्तन करताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुमच्या कीर्तन कलेचं महत्व तुम्हाला नव्याने उलगडलं?
1: प्रत्येक कीर्तन हा भगवंताचा प्रसाद आहे. अनेक आतापर्यंत मला संख्या नाही सांगता येणार आजपर्यंत केलेल्या कीर्तनांमध्ये, पण आयुष्य जसजसं पुढे सरकतंय, वय जसजसं वाढतंय, तसा प्रत्येक कीर्तनातला येणारा अनुभव वेगळा आहे. 10 वर्षापूर्वीचं कीर्तन करत असताना लोकांच्या टाळ्या, लोकांनी दिलेला प्रतिसाद, लोकांनी दिलेली दाद, इकडे कदाचित थोडंसं लक्ष जास्त होतं. पण आता असं वाटतं की जे माऊली म्हणतात ना, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, कीर्तनातून काय उलगडतंय. मला असं वाटतं भक्तीचं सर्वश्रेष्ठ साधन आहे ज्या कीर्तनामध्ये देवसुद्धा डोलला. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे, किंवा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचला, नामदेव कीर्तन करी प्रेमे पुढे नाचे पांडुरंग, आणि तो भगवंत त्याला आवडणारी ही गोष्ट आहे, ही कथा आहे. तर मग मला असं वाटतं आपल्याला त्यांनी निवडलंय, आपलं सिलेक्शन त्यांनी केलंय, तर हे भाग्याची गोष्ट आहे आणि हे भाग्य पदोपदी अनुभवते. आणि उलगडा हाच आहे की मला निवडलंय देवानी त्याच्या सेवेसाठी, बस ही सेवा अखंड शेवटच्या टप्प्यापर्यंत घडत राहू दे, आणि एवढी प्रार्थना कायम असते भगवंताजवळ.
0: आजच्या काळात जेव्हा तरुण किंवा तरुणी कीर्तनकार व्हायचं ठरवतात, तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: खूप चांगला प्रश्न आहे ताई. आता म्हणजे महाराष्ट्रभरामध्ये वारकरी संप्रदाय आणि नारदीय कीर्तन पद्धतीमध्ये नव्याने येणाऱ्या मुलांची संख्या खूप आहे. बालकीर्तनकार तयार होत आहेत, युवा कीर्तनकार तयार होत आहेत, आम्ही त्याच खरं तर फळीतले आहोत. पण मला असं वाटतं एक मोठी बहीण म्हणून मी येणाऱ्या नवीन मुलांना असं सांगेन, उदाहरण देऊन एक किस्सा सांगते. परवा एक 10वीतला मुलगा मला भेटला,

आणि कीर्तन शिकायचं म्हणाला. म्हटलं तू का कीर्तन शिकणार आहेस, प्रश्न विचारावासा वाटला. तो म्हणाला ताई मान धन सन्मान गाडी पैसा आणि रॉयल लाईफ जर मिळत असेल तर मला असं वाटतं आत्ता क्षेत्र छान आहे हे कीर्तन. मी अवाक झाले त्याच्या त्या उत्तराने की अरे याकरता कीर्तन शिकायचं आहे, क्रेज म्हणून कीर्तन शिकणं, बाकीच्या विद्या बाकीच्या कला ज्या आपण मिळवतोय सध्या सोशल मीडियाचा त्यासाठी वापर करतोय, प्रसिद्ध होण्याकरता इन्स्टा आहे रील आहे सगळं सगळ्याचा आधार आपण घेतोय आणि मोठं होतोय, पण मला असं वाटतं कीर्तनासाठी प्रसिद्धीनंतर आहे, आधी सिद्धी आहे. सिद्धी मिळाली की प्रसिद्धी आपोआप मिळत जाईल. कीर्तन हा व्यासंग आहे, सगळ्यात महत्त्वाचं कीर्तन ही भक्ती आहे. म्हणून तुम्ही त्या शुचिरभूत अंतःकरणाने या कलेकडे बघा, या भक्तीकडे पहा आणि मग गादीवर उभे राहा. गादी ही इतकी पवित्र आहे कीर्तनाची की ती देवर्षी नारदांपासून चालत आलेली आहे आणि अनेक महंतांनी त्या गादीवर उभं राहून आपली सेवा त्या भावनेने केलेली आहे. आपल्याला त्या निष्ठा मिळवाव्या लागतील आधी आणि मग आपण या कलेचा अभ्यास करूया. आधी ती निष्ठा पक्की करूया कीर्तनाप्रतीची. या येणाऱ्या नवीन पिढीला ही गोष्ट नक्की मला सांगायला आवडेल.

0: तिकडे पहा आणि मग गादीवर उभे राहा. गादी ही इतकी पवित्र आहे कीर्तनाची की ती देवर्षी नारदांपासून चालत आलेली आहे आणि अनेक महंतांनी त्या गादीवर उभं राहून आपली सेवा त्या भावनेनी केलेली आहे. आपल्याला त्या निष्ठा मिळवाव्या लागतील आधी आणि मग आपण या कलेचा अभ्यास करूया. आधी ती निष्ठा पक्की करूया कीर्तनाप्रतीची. या येणाऱ्या नवीन पिढीला ही गोष्ट नक्की मला सांगायला आवडेल.
1: निश्चित. आपल्या कोकणातही कीर्तन परंपरा मोठ्या प्रमाणावर आहे. जुन्या काळापासून इथे कीर्तनाची परंपरा आहे. तुम्ही महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत, कोकणातला प्रेक्षक आणि इतर ठिकाणचा प्रेक्षक ह्याच्याबद्दल काही सांगू शकता का?
0: निश्चित. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा प्रांत आहे, विदर्भ आहे, खान्देश आहे, तिकडे विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, या सगळ्या महाराष्ट्राच्या एका बाजूला फिरत असताना आणि कोकणच्या भूमीवर एकदा लाल मातीमध्ये आलो की इथल्या माणसांची मनं, इथल्या माणसांच्या भूमिका कलेकडं पाहण्याच्या किंवा कीर्तनाप्रतीचं कोकणवासियांचं प्रेम हे विलक्षण आहे. विलक्षण आहे. कीर्तनातलं गाणं त्यांना आवडतं, निरूपण आवडतं, वक्तृत्व आवडतं, अभिनय आवडतो, तत्वज्ञान आवडतं. इथं काय आवडत नाही, कारण ही भूमीच रसिकांची आहे, कलेची आहे, संतांची आहे. त्यामुळे या भूमीला खूप मोठं वरदान आहे. इथे घडणारी मुलं किंवा इथे घडणारं प्रत्येक मन हे कलासक्त आहे. त्यामुळे कीर्तनावर आणि कीर्तनकारांवर सुद्धा मी म्हणेन प्रेम करणारी ही भूमी आहे. त्यामुळे मला कोकणातली माणसं विशेष आवडतात. कोकणातल्या लोकांसमोर कीर्तनही वेगळा अनुभव आहे, कीर्तन करताना चांगला अनुभव आहे.
1: वा, खूपच छान. आता आपण एक छोटीशी झटपट फेरी घेऊया.
0: बर,
1: प्रश्न विचारेन, एका वाक्यात किंवा एका शब्दात तुम्ही उत्तर द्यायचंय. तुमचा आवडता संत?
0: माऊली ज्ञानोबर आहे.
1: आवडता अभंग?
0: अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजाचीही.
1: आवडतं तीर्थक्षेत्र?
0: सज्जनगड.
1: कीर्तनातला तुमचा सर्वात आवडता विषय?
0: भक्ती.
1: माझ्यासाठी कीर्तन म्हणजे? एका वाक्यात सांगा.
0: साधना.
1: रोहिणीताई, तुमची ही मुलाखत जे श्रोते ऐकत आहेत, जो तरुण वर्ग ऐकत आहेत, तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमच्या एका अभंगाने त्याचा समारोप करणार आहोतच, पण जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल?
0: जाता जाता एवढंच सांगेन, अर्थात सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण लहान सगळ्या आबालवृद्धांसाठी, आपण कीर्तनाकडे ज्यावेळी येता त्यावेळी खूप शुद्ध अंतःकरणाने आपण कीर्तनामध्ये येऊन बसता. कीर्तनामध्ये देव आहे या भावनेने आपण बसतो. आपण कीर्तन हाच विषय घेऊन आत्ता बोलतोय, पण एकंदरीत समाजामध्ये वावरत असताना, आपल्या कुटुंबामध्ये असताना, आपल्या सामाजिक सगळ्या भान सांभाळत असताना मला असं वाटतं, कोण आपल्याशी कसं वागतंय यापेक्षा आपण जगाशी कसं वागतो याचा विचार जास्त करूया. कुणाचाही द्वेष नको, ईर्षा नको, मत्सर नको. आणि ज्ञानोबरायांनी जे सांगितलंय ना, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, तशी ईश्वरनिष्ठ मांदियाळी जर आज जमली तर मला असं वाटतं आपला हिंदू धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती, जगाच्या पाठीवर आदर्श आहेच आहे, पण अजून ललांभूत अशी आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा इतरांनी हेवा करावा. त्या संस्कृतीचे आपण पाईक म्हणून वावरत असताना अत्यंत सुंदर अशी जीवनसरणी जी आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला दिली आहे, त्याचा आचार ठेवून जर आपण जगलो वागलो तर आपल्यासारखे सुखी आपणच ठरू.
1: वा, क्या बात आहे. कार्यक्रमाची सांगता तुमच्याच सुश्राव्य अशा एखाद्या अभंगाने किंवा गजलाने आपण करूया.

0: हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे
1: यांच्या कीर्तनातून सातत्याने समाजापर्यंत पोहोचत असतो. परंपरेचा वारसा जपत नव्या पिढीशी संवाद साधण्याचं त्यांचं हे कार्य निश्चितच स्फूर्तीदायी आहे. रोहिणीताई, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल मी आकाशवाणी परिवाराच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद.
2: मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्णारी.

आत्ताच आपण कार्यक्रम ऐकला इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार कीर्तन चंद्रिका हरिभक्ती परायण रोहिणी माने परांजपे यांच्याशी रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सून असावी अशी या चित्रपटासाठी सुदेश भोसले, उत्तरा केळकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं रझिया परकार यांचं हे गीत, संगीतकार चंदू चव्हाचे आणि उदय कामत.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
2: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार अरुण पौडवाल.

0: तुझ्या जाणार नाही।
1: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
2: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
1: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
2: आवडती भारी मला माझे आजोबा।
1: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सादर करते विवेक वानखडे।
3: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतो, हो कार्यक्रमात आता ऐकूया हिचं काय चुकलं या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, देवकी पंडित आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं हे गीत, संगीतकार अनिल अरुण।

0: 5 मिनिटांनी आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया धाकटी सून या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत, संगीतकार सुधीर फडके.

0: सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटासाठी सचिन, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विदुषी मालिनी राजूरकर यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग नटभैरव आम्ही आता प्रसारित करीत आहोत. विलंबित आणि द्रुत एक तालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ केली आहे सुभाष कामत यांनी, तर हार्मोनियम साथ केली आहे अरविंद थत्ते यांनी. तेव्हा ऐकूया विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव आपण ऐकला. त्यांना सत्संगत अशी होती, तबला साथ सुभाष कामत यांची, हार्मोनियम साथ केली होती अरविंद थत्ते यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आहे 3 ऑक्टोबर, अभिजात मराठी भाषा सन्मान दिन. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त मराठी भाषेचा समृद्ध परंपरेचा गौरव, अभिमान आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्याचबरोबर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाच्या मराठी भाषा विभागाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मुंबई, नागपूर आणि अमरावती इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं आहे. भारत हा भाषिक वैविध्याचा खरा खजिना मानला जातो. या भूमीवरती शेकडो भाषांचा उदय झाला, काही काळाच्या ओघात नाहीशा झाल्या, तर काहींनी साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि समाजकारणाला अमर असं योगदान दिलं. भाषेच्या माध्यमातून समाज आपली परंपरा, मूल्य आणि संस्कृती पुढील पिढीकडे पोहोचवत असतो. त्यामुळे भाषेचं महत्त्व केवळ संवादापुरतं मर्यादित राहत नाही, तर ती समाजाची आत्मा ठरते. भारतीय उपखंड हा भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचा खजिना आहे. इथे जन्मलेल्या असंख्य भाषांनी जगाच्या बौद्धिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला घडवलं आहे. यापैकी काही भाषा केवळ संवादाची साधनं न राहता मानवी विचार, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळेच भारत सरकारने काही भाषांना अभिजात भाषा असा मानद दर्जा बहाल केला आहे. अशा अनेक भाषांमध्ये मराठी आणि पाली या दोन्ही भाषांनी विशेष स्थान प्राप्त केलं आहे आणि म्हणूनच भारत सरकारने त्यांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आणि 3 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी आणि पाली भाषा दिन साजरा करण्याची परंपरा निर्माण झाली. हा दिवस म्हणजे भारतीय भाषिक वारशाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करण्याचा असा क्षण आहे.

0: आपल्या लेखामध्ये डॉक्टर राजेंद्र बगाटे म्हणतात, अभिजात मराठी आणि पालीभाषा दिन म्हणजे भाषेचा, संस्कृतीचा आणि मानवतेच्या एकात्मतेचा उत्सव आहे. या दोन भाषांच्या शाश्वत वारशातून भारतीय लोकशाहीचं आणि सांस्कृतिक वैविध्याचं खरं सौंदर्य प्रगट होतं. मराठी आणि पाली भाषांचा हा अभिजात प्रवास भारताच्या भाषिक वैविध्याचा आणि सांस्कृतिक वैभवाचा दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही. मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या गौरवासाठी रचलेलं एक सुंदर गीत, ही रचना आहे चारुता शरद प्रभुदेसाई यांची. त्या म्हणतात, मंजूर ही मराठी, ताल मराठी, बोल मराठी, अनमोल ही मराठी, सत्य मराठी, तथ्य मराठी, आतिथ्य ही मराठी, प्रीत मराठी, गीत मराठी, संगीत ही मराठी, शौर्य मराठी, धैर्य मराठी, चातुर्य ही मराठी, गंध मराठी, छंद मराठी, मृदगंध ही मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आजच्या या अभिजात भाषा दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोते हो, आज 3 अक्टूबर देश की सुरीली धड़कन विविध भारतीचा आज वाढदिवस. विविध भारतीची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 या दिवशी झाली. जेव्हा भारतात जनतेच्या मनोरंजनासाठी वाहून घेतलेली कोणतीही वाहिनी नव्हती तेव्हा विविध भारतीचा उदय झाला. त्यावेळी रेडिओ सीलम हे एकमात्र विरंगुळ्याचं साधन होतं. संगीताच्या सुवर्णयुगात नागरिकांसाठी मनोरंजन वाहिनी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि विविध भारतीच्या सेवेला प्रारंभ झाला. 3 ऑक्टोबर 1957 या दिवशी आकाशवाणीवरून शिलकुमार शर्मा यांच्या आवाजात पहिली उद्घोषणा झाली. विविध भारतीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करूया.
1: हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू.

श्रोतो, 3 ऑक्टोबर 1903 या दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या गावी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर असं होतं. त्यांचं शालेय शिक्षण सिंदगी, सोलापूर आणि अंमळनेर इथं झालं. पुढील शिक्षणासाठी ते पुणे इथे गेले. 1930 साली स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली आणि ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. त्याच वर्षी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागले. पुढे त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचं नूतनीकरण केलं. तसंच 1950 साली नांदेड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि त्याअंतर्गत पीपल्स कॉलेजच्या स्थापनेत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं. अशी शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांची होती. मराठवाडा विद्यापीठाचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण करून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली होती.

0: तरण मेहमूद आणि लता मंगेशकर तसंच सहकलाकार यांनी गायलेलं छाया या चित्रपटातलं राजेंद्र कृष्णन यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सलील चौधरी. सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेली आणखीन काही गीतं आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून खास तुमच्यासाठी.
1: Oh, Sanjay.

0: परख या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली शैलेंद्र यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: कार्यक्रमात आता ऐकूया काबुलीवाला या चित्रपटासाठी मन्नाडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रेम धवन यांचं हे गीत.
2: अरे वतन है मेरे बिछड़े.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोत्या हो कार्यक्रमात आता ऐकूया मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेली शैलेंद्र यांची ही गीतरचना।

कार्यक्रमात आता ऐकूया छोटी सी बात या चित्रपटासाठी येसुदास आणि आशा भोसले तसंच सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत.

छोटी सी बात या चित्रपटातील गीतरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया दो बिघा जमीन या चित्रपटासाठी मन्नाडे, लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूया आनंद या चित्रपटासाठी मुकेश आणि सहकलाकार यांनी गायलेली ही गीतरचना. रचना आहे गुलजार आणि योगेश यांची.
1: मैंने

रजनीगंधा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली योगेश यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण आणि त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची मुलाखत. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: मैत्रिणींना सखींनो, भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही, भाषा म्हणजे संस्कृतीचा श्वास, इतिहासाची साक्ष आणि पिढ्यान पिढ्या जपलेल्या आठवणींचा ठेवा. आणि म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी नाही, आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन, त्यानिमित्त आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मराठीच्या अभिजाततेचा प्रवास, तिची प्राचीन परंपरा, तिची साहित्य समृद्धी आणि या अभिजात भाषेच्या जतनाची आपली जबाबदारी याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान अतिशय सार्थ शब्दात व्यक्त केला आहे. तर माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वरांच्या या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ओवीतून मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन करून मराठी भाषेची थोरवी, तिचं महत्व, तिची गोडी आणि तिच्या शब्दांची ताकद सांगितली आहे. म्हणजेच मराठी भाषेचा प्रवाह अनेक संतांनी, पंतांनी, ज्ञानवंतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, शाहिरांनी आणि सत्पुरुषांनी आपल्या सुविचाराचं खत पाणी घालून सशक्त ठेवलं आहे. अतिशय उज्ज्वल आणि गौरवशाली समृद्ध परंपरेचा वारसा त्यामुळे आम्हास प्राप्त झाला आहे. आज 3 ऑक्टोबर याच दिवशी 2 वर्षापूर्वी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे स्वतंत्र भाषा म्हणून अधिकृत दर्जा जाहीर केला होता. आणि याच दिवशी मराठी माणसाच्या नसानसात, कणाकणात, समाज मनात चैतन्य फुलवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून इतर भाषा भगिनींच्या दरबारात मानाने, अभिमानाने आणि सन्मानाने अभिजात सिंहासनावर विराजमान झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. हा दर्जा केवळ वर्तमान वापराची दखल घेत नाही, तर तिच्या प्राचीन मुळांपासून विकसित झालेल्या साहित्य, विचार, लोकपरंपरा आणि ज्ञानसंपदेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतो. त्यासाठी आपल्याला मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणे गरजेचे ठरते. मराठी भाषा नेमकी केव्हा जन्माला आली हा प्रश्न भाषातज्ञांमध्ये अजूनही चर्चेचा विषय आहे. या अभ्यासासाठी भाषेचे विविध कालखंड निश्चित करून प्रत्येक टप्प्यातील तिचे रूप तपासले जाते. या पद्धतीला भाषा विज्ञान पद्धती असं म्हणतात. मराठीच्या पूर्वपरंपरेमध्ये अनेक भाषिक स्तर मानले जातात. वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश. वेदपूर्वकालीन भाषांच्या स्वरूपांवरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसून येतात. या साखळीत सुमारे 1500 वर्ष महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश यांचा समावेश होता. मराठी भाषेत त्या काळातील द्रविड प्रभावाचाही ठसा होता आणि म्हणूनच द्रविड कुलोत्पन्न शब्दांचा आजही वापर होताना दिसतो. भाषातज्ञ त्यांना देशी या अर्थाने संबोधतात. मराठीच्या जडणघडणीतील हे बहुस्तरीय स्वरूप दर्शवते. याशिवाय मराठीच्या पूर्वपरंपरेचा भक्कम पुरावा शिलालेखातून मिळतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ नाणेघाट शिलालेख हा सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने कोरवलेला असून त्यावर महारठीनो असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील विविध लेण्यातील शिलालेख आद्य भाषिक पुरावे मानले जातात. तसेच इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचे आढळणारे महाराष्ट्रातील गुहालेख आणि

शिलालेख हे मराठीच्या प्रारंभिक स्वरूपाचे होते, म्हणजेच स्थानिक लोकांची भाषा ही व्यापार, दैनंदिन व्यवहार आणि धार्मिक क्रियांमध्ये वापरली जाणारी भाषा होती, ज्यामुळे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. नाणेघाटांसारखेच पुरावे थेट पूर्णविकसित मराठीचे आधुनिक रूप दाखवत नाही, तर मराठीच्या दीर्घभाषिक उत्क्रांतीतील एक महत्वाचा दुवा म्हणून त्याचे मूल्य आहे. तसेच मराठीचा उगम केवळ शिलालेखांपुरताच मर्यादित नाही, तर तिची मुळे अधिक खोल आणि प्राचीन आहेत. म्हणूनच मराठी साहित्याच्या प्राचीन परंपरांची ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, मराठी भाषेचा अभिजाततेचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे तिची प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य परंपरा. तर यामध्ये गाथा सप्तशती, विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, संत नामदेवांची परप्रांतीय रचना यांचा समावेश होतो. यापैकी गाथा सप्तशती ही सातवाहन राजा हाल याने इसवीसन पहिले वा दुसरे शतकात शृंगार रसप्रधान गीतांचे संकलन करून बनवलेला एक संग्रह आहे. हा ग्रंथ थेट मराठीत नसला तरी मराठीच्या पूर्वपरंपरेचा, महाराष्ट्री प्राकृताचा सर्वात प्राचीन साहित्यिक पुरावा मानला जातो, जो अभिजात दर्जासाठीच्या पुराव्यात महत्वाचा ठरला आहे. तसेच शके 1110 मध्ये आद्य कवी मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर आधारित असून मराठी भाषेच्या आरंभ काळातील साहित्य आणि सौंदर्य गुणाने संपन्न असा ग्रंथ आहे. म्हणजेच काय? तर मैत्रिणींनो, महानुभाव साहित्य हा भाषिक स्वाभिमानाचा अत्यंत प्राचीन आविष्कार मानला जातो. यामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या या पंथाने मराठी गद्याला पहिला भक्कम पाया दिला. महानुभवांनी संस्कृतऐवजी मराठीचा आग्रह धरला आणि त्यामुळे आपले तत्वज्ञान गुप्तलिपीत सूर्यलिपीत नोंदवले. यामुळे हे साहित्य शतकानुशतके अप्रकाशित राहिले. इसवीसन 1283 मध्ये महानुभाव पंथाचे लीळाचरित्रकार माहीम भटांनी श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळांचे म्हणजेच प्रसंगांचे वर्णन करणारा ग्रंथ लिहिला. हा मराठी गद्य परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा नमुना मानला जातो. महाराष्ट्राला संतांची आणि त्यांच्या समृद्ध साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. हे साहित्य मराठी संस्कृतीचा मूलाधार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह झिजविती उपकारे, या उक्तीप्रमाणे संतांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वेचले. संतांनी भक्तीचा मार्ग सोपा करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला अशी ही संत परंपरा मराठी संस्कृतीचा कणा आहे. इसवीसन 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा 800 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून आणि अभंगातून सर्वसामान्य समाजाला आचरता येईल असे भक्ती मार्गाचे महत्व सांगितले आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरी इतकेच, संत एकनाथांचे एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे 16व्या शतकातील मराठीत लिहिलेले पुस्तक आहे. हे भागवत पुराणाच्या 11व्या पुस्तकाचा अनुवाद आहे. याशिवाय आत्मानुभवपर अभंग, गवळणी, विराण्या हे रचना प्रकारही मराठी भक्ती साहित्यामध्ये सामाजिक समावेशकता प्रत्ययास येते, त्यामुळे मराठी साहित्याला व्यापक सामाजिक आयाम दिला. याचप्रमाणे संत तुकारामांची तुकाराम गाथा हाही वारकरी संप्रदायातील आणि मराठी साहित्यातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्या अभंगातून सामाजिक प्रश्न, भक्ती, मानवी मूल्ये मांडलेली दिसून येतात. तर संत रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातून आणि मनाच्या श्लोकातून नीती, आत्मशिस्त आणि जीवन विचारांचा प्रत्यय येतो. संत नामदेवांची ही आंतरप्रांतीय रचनांची वैशिष्ट्यपूर्ण वैभव म्हणजे हे मराठी भक्ती साहित्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रसाराचे एक ठळक उदाहरण आहे. कारण त्यांनी रचलेल्या 61 पदांचा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समावेश झाला आहे आणि म्हणूनच त्यांना पंजाबमध्ये बाबा नामदेवजी असे म्हटले जाते. एकूणच काय, तर वारकरी संप्रदायात सर्व संतांनी भक्ती, समता आणि तत्वज्ञान मराठी भाषेमधून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले.

संत काव्यानंतर महाराष्ट्रात पंडिती काव्य परंपरेचा साहित्य प्रकार लोकप्रिय झाला. या काव्यात संस्कृत साहित्याबरोबरच व्याकरण शास्त्राच्या आधारे पांडित्याचे प्रदर्शन केले गेले. यात महाभारत कथा मराठीत आणणारे सुरुवातीचे कवी म्हणून मुक्तेश्वर प्रसिद्ध आहेत. तर मोरोपंतांची आर्यभारत आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिकाही लोकप्रिय झाली. या सर्व ग्रंथातून स्पष्ट होते की मराठी साहित्याची परंपरा ही एकसंघ सरळ रेषेत नव्हे तर प्राकृत मुळापासून सुरू होऊन वेगवेगळ्या पंथ परंपरांतून समांतर विकसित झालेली बहुस्तरीय आणि श्रीमंत परंपरा आहे. याच समृद्धीने अभिजात दर्जाच्या दाव्याला भक्कम आधार दिला. मराठीच्या विविध साहित्य प्रवाहांमध्ये मराठीच्या अभिजाततेचा विचार करताना केवळ संत साहित्य किंवा पंडिती साहित्यच नव्हे तर अनेक साहित्य प्रवाहांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. तर मैत्रिणींनो, यामध्ये शाहिरी वाङ्मय पण आहे बरं का. शाहिरी वाङ्मय हे पोवाडा आणि लावणी या दोन रचना प्रकारातून तयार झालेले दिसून येते. मराठी विश्वकोशामध्ये याच्या स्वतंत्र नोंदी आहेत जे या प्रवाहांचे शास्त्रीय महत्व अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे बखर साहित्य हेही ऐतिहासिक घटनांचे गद्यरूपात वर्णन करणारे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. या विषयावरील डॉक्टर र वी हेरवाडकर यांचे मराठी बखर वाङ्मय हे पुस्तक या क्षेत्रातील प्रमाणभूत साहित्य मानले जाते. यानंतरच्या 1850 ते 1990 या काळातील आधुनिक म्हणजे अर्वाचीन साहित्यामध्ये कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक यासारखे नवे साहित्य प्रकार उदयाला आले. नवे प्रवाह निर्माण झाले. रविकिरण मंडळासारख्या वाङ्मय चळवळी, साहित्य संस्कृती मंडळ, भारतीय ज्ञानपीठ यासारख्या संस्थांनी या विकासाला संस्थात्मक आधार दिला. यातील स्वच्छंदतावाद, वास्तववादासारखे काल वाङ्मय संप्रदाय मराठी साहित्याच्या इतिहासातील टप्पे ठरले. यानंतर उदयाला आलेले दलित साहित्य, हे साहित्य जाती व्यवस्थेवरील अन्याय, शोषण, उपेक्षितांचा आवाज केंद्रस्थानी आणणारा एक महत्वाचा प्रभावी साहित्य प्रकार ठरला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आकारला गेला आणि कवी नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्या लेखणीतून कष्टकरी जीवन, सामाजिक वास्तव आणि कटुता यांचे समाजातील विदारक दर्शन घडवणारा साहित्य प्रकार समाजाच्या निदर्शनास आला. सन 1980 ते 85 दरम्यान यामध्ये सुरू झालेल्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रवासाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, जीवनानुभवांचा आणि सामाजिक विषमतेला वाचा फोडणारा असा हा कालखंड होता. याच दरम्यान ग्रामीण साहित्यातूनही शेतीवर आधारित जीवनशैली आणि सामाजिक ताणतणावाचे चित्रण प्रत्यास आले. तर लोकसाहित्यातून ओव्या, म्हणी, लोकगीतं, लोककथा या मौखिक परंपरेतून सांस्कृतिक स्मृती जपल्या गेल्या. हे साहित्य ही लिखित परंपरे इतकीच अभिजाततेच्या पुराव्यात महत्वाचे मानले गेले. या दहाही प्रवाहांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी साहित्य हे कधीही एकाच सामाजिक स्तराचे एका

विचारधारेचे राहिले नाही. महानुभाव आणि वारकरी यांच्या धार्मिक तात्विक परंपरेपासून पंडिती काव्याच्या अभिजात रचना कौशल्यापर्यंत, शाहिरी वाङ्मयाच्या लोकवीरतेपासून ते दलित साहित्याच्या सामाजिक विद्रोहापर्यंत प्रत्येक प्रवाहाने मराठीला वेगळा आयाम दिला. हीच बहुस्तरीयता आणि सातत्य हे अभिजात दर्जाच्या दाव्यामागचे खरे बळ आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू आहे. तिच्या माध्यमातून संत परंपरेचे विचार पिढ्यानपिढ्या पुढे आले. लोककला, लोकगीत, लोकपरंपरा जतन झाल्या. सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरण झाले. शिक्षण, पत्रकारिता, नाटक, चित्रपट, संगीत, प्रसार माध्यम यांना एक व्यापक अभिव्यक्ती मिळाली. विविध समाज घटकांना एकत्रित आणणारी सांस्कृतिक ओळख दृढ झाली. मराठी भाषेचे महाराष्ट्राच्या ओळखीशी असलेले नाते सर्वात ठळकपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून दिसून येते. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि याच चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. म्हणजेच भाषा हीच राज्यनिर्मितीचे मूळ आधार ठरली. हेच महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेतील भाषेचे केंद्रीय स्थान अधोरेखित करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीने सर्जनशीलतेला वाव दिला. झाडी बोलींसारख्या प्रादेशिक बोलींनी प्राचीन मराठीशी आजचे नाते जिवंत ठेवले. या सर्व धाग्यांच्या एकत्रित विणीतूनच मराठी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरते आणि अभिजात हा या शतकानुशतकाच्या अस्मितेला मिळालेली औपचारिक राष्ट्रीय मान्यता ठरते. असं असलं तरी कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकषांचे टप्पे पार पाडावे लागतात. त्यासाठी पहिला प्रमुख टप्पा म्हणजे मौलिकता, ओरिजिनॅलिटी. म्हणजेच काय? तर भाषेची साहित्यिक परंपरा स्वतंत्र असावी, इतर भाषेपासून सरळ उसनी घेतलेली नसावी. म्हणजेच मराठी ही संस्कृत किंवा अन्य भाषेची केवळ नक्कल नसून तिचे स्वतःचे स्वतंत्र आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व असल्याचे दाखवावे लागेल. यातील शास्त्रीय आधुनिक फरक म्हणजे भाषेचे प्राचीन रूप आणि आजचे रूप या स्पष्टपणे फरक असावा, जो उत्क्रांतीचा पुरावा देते. त्याचप्रमाणे भाषेचे साहित्य हे किमान 1.5 ते 2 हजार वर्ष प्राचीन असावे लागते. महाराष्ट्रातील शिलालेख आणि अभिलेखीय पुरावे पाहता मराठीच्या पूर्वपरंपरेचा सर्वात भक्कम पुरावा हा शिलालेखातून मिळतो, जो नाणेघाट शिलालेख, लेण्यांमधील शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित आणि इतर ऐतिहासिक पुरावे भाषेच्या प्राचीनतेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्री प्राकृत भाषा ही शिलालेखांच्याही आधीपासून अस्तित्वात होती याचा ठोस साहित्यिक पुरावा इ.स. पूर्व 3000 मध्ये वररुचि कात्यायन यांनी लिहिलेल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये सापडतो, जो मराठीच्या पूर्वज भाषेच्या किमान 2300 वर्षाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अभिजात समितीने वापरला. हे सर्व निकष भारत सरकारच्या 4 ऑक्टोबर 2024 अधिसूचनेत स्पष्ट केले आहेत. यानुसारच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अभिजात दर्जाचे निकष हे केवळ यांत्रिक चौकट नसून प्राचीनता, साहित्य समृद्धी, गद्य पद्य दोन्ही परंपरा आणि भाषिक स्वायत्तता या 4 स्तंभांवर उभी असलेली एक बहुआयामी शास्त्रीय चाचणी आहे आणि मराठीने ही चाचणी महाराष्ट्री प्राकृतापासून संत साहित्यापर्यंतच्या अखंड परंपरेच्या बळावर यशस्वीपणे पार केली. ही यशस्वीतेची मोहर लागण्यासाठी, म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी, तब्बल 12 वर्ष, 4 राज्य सरकारे, असंख्य पाठ पुरावे या प्रवासाच्या 5 टप्प्यांना पार करावे लागते. मैत्रिणींनो, या प्रक्रियेची सुरुवात झाली 10 जानेवारी 2012 मध्ये. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक खात्याकडे सुपूर्त केला आणि तो प्रस्ताव भाषिक तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला. फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या पाठपुराव्याची समिती जाहीर केली गेली, ज्याचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी नामवंत लेखक ज्ञानेश्वर मुळे हे होते. या समितीचे मुख्य काम केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तावाला गती देणे हे होते. तर अंतिम टप्प्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये भाषातज्ञ समितीने सुधारित निकषांच्या आधारे मराठीसह 5 भाषांच्या, म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांच्या अभिजाततेच्या पात्रतेवर अंतिम

0: शिक्कामोर्तब केले. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या पाचही भाषांना अभिजात दर्जा जाहीर केला, ज्यामुळे मराठी भाषेला प्राचीन व समृद्ध वारसा जागतिक स्तरावर मान्य झाला. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सांस्कृतिक मंत्रालयाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाची मोहर लागली. हजारो वर्षांचा वारसा घेऊन आलेली कवितेच्या ओळीत, अभंगांच्या चरणात आणि पोवाड्याच्या तालात शब्दाशब्दात इतिहास सांगणाऱ्या मराठीला अभिजाततेची नवी झळाळी प्राप्त झाली. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून भाषेच्या संवर्धनासाठी महत्वाची संधी आहे. मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करून तिचे संवर्धन करणे, नवीन पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या यांचे ध्वनिमुद्रणाचे डिजिटल संग्रह तयार करणे, भाषा वैज्ञानिक संशोधनावर भर देणे, तसेच मराठीच्या विविध बोली, व्याकरण, शब्दसंपदा इत्यादींचा अभ्यास करणे, डिजिटल माध्यम, अनुवाद, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, संशोधन यांच्या माध्यमातून मराठीचा विस्तार करणे, जागतिक प्रसार करणे आणि मराठी भाषेचा दर्जा उंचावणे. थोडक्यात काय, तर मैत्रिणींनो, केवळ दर्जा मिळाल्याने हे काम आपोआप होणार नाहीये, तर त्यासाठी शासन आणि समाज यांच्या समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धन करणे, सातत्यपूर्ण संशोधन आणि सुनियोजित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या प्राचीनतेला, साहित्यिक समृद्धीला, स्वतंत्र विचार परंपरेला आणि सांस्कृतिक योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय मान्यता आहे. हा दर्जा मराठी भाषेच्या गौरवाचा विषय असला तरी त्याचे खरे महत्व तिच्या वारशाचे जतन, चिकित्सक संशोधन आणि आधुनिक काळाशी सुसंगत विकास यामध्ये आहे. अशा या अभिजात मराठीचा गौरव करताना मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबाच्या अभंगातून, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबांच्या अभंगातून, शिवरायांच्या गर्जनेतून वाहिली तू युगायुगातून. हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, आज अभिजाततेचा मुकुट तुझ्या माथी चढवला. लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, माय मराठी तू आहेस ओळख अस्मितेची. आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, अभिजाततेच्या तेजाने अधिकच झळाळशील. जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा, जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा, अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा. धन्यवाद.
1: मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण मैत्रिणींनो आता आपण ऐकलं.

0: सखींनो, महिला म्हणून आपण आपल्या मानसिक आरोग्याची प्राधान्यानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मानसिकदृष्ट्या बळकट असल्यावर आपल्याला नियमितपणे निरोगी आणि अधिक शांततापूर्वक जीवन जगता येतं. याच अनुषंगानं आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आरोग्य जागर या सदरात आज आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांच्याशी. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, मानसिक आरोग्य असं जर म्हटलं तर नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्यात होतो?
2: मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ, हे मानसिक आरोग्य म्हणजे संघनात्मक, वागणूक आणि भावनिक या तिघांचं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: फॉर एक्झाम्पल, आपण कसा विचार करतो, आपल्याला कसं वाटतं, आपण कसं वागतो या विषयींचं आरोग्य.
1: अच्छा,
2: एक साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं हे मानसिक विकृती नसणे म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: आता प्रश्न हा पडतो की हा मानसिक विकृती किंवा मानसिक आजार म्हणजे काय?
1: हो, हो.
2: मानसिक आजार म्हणजे भावना, विचार, वागणुकीचा आजार. या तिघांमधून म्हणजे भावनेत, विचारांमध्ये किंवा वागणुकीत या तिघांमधून कुठल्याही एकाही गोष्टीमध्ये बदल झाला तर त्याला मानसिक आजार होतो.
1: अच्छा,
2: आता जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दरवर्षी 10 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय लेवलवर मानसिक आरोग्य, शिक्षण, जनजागरूकता आणि सामाजिक कलंक विरुद्ध समर्थनासाठी साजरा करतात. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मानसिक आरोग्याकडे किंवा मानसिक आजार व त्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामकडे लक्ष वेधण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम साजरा करतात.
1: अच्छा,
2: आणि तसं बघितलं तर मानसिक आजार किंवा मेंटल इलनेस ही आज सुद्धा एक निग्लेक्टेड गोष्ट असते.
1: हो, हो, हो.
2: आणि त्याविषयीचे कलंक पण भरपूर आहेत.
1: बर, हा जो मानसिक आजार आपण म्हणतो किंवा आपण मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर मग याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का तेही सांगा. आणि हे प्रकार मग लहान मुलांमधले वेगळे, मध्यम किंवा तरुण वयोगटातले वेगळे आजार असतात का, किंवा प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयानुसार तो बदल होतो किंवा कसं, तेही सगळं सविस्तर सांगा ना डॉक्टर.
2: जसं मी सांगितलं की मानसिक आजार हा भावनेचा किंवा वागणुकीचा आजार आहे.
1: हो,
2: तर तसं जर आपण कॅटेगराईज केलं तर मानसिक आजाराचे पण 3 प्रकार आहेत.
1: बरं,
2: विचारांचे आजार वेगळे, भावनेचे आजार वेगळे आणि वागणुकीचे आजार वेगळे.
1: अच्छा,
2: विचारांचे आजार म्हटले तर चिंताग्रस्त होणे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, भीती वाटणे ज्याला फोबिया म्हणतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, एकच गोष्ट वारंवार करणे किंवा एकच विचार वारंवार येणे, स्मृती भ्रंशता, हे सगळ्या गोष्टी विचारांच्या आहे.
1: अच्छा,
2: भावनेच्या आजारांमधल्या गोष्टी आहेत डिप्रेशन,
1: उदासीनता,
2: हे भावनेचा आजार झाला. किंवा बायपोलर म्हणजे दोन्ही बाजू असतात, एका ठिकाणी जो व्यक्ती असतो तो एकदम अति उग्रता असते त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट लेवलला डिप्रेशन मध्ये जातो, म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये कभी खुशी कभी गम वाला आजार म्हणतात. तिसरा आजाराचा प्रकार आहे वागणुकीचा आजार. वागणुकीच्या आजारामध्ये इटिंग

0: डिसऑर्डर्स झालेत,
1: अच्छा
0: सिझोफ्रेनिया झाला, पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम झालेत, किंवा सबस्टन्स अब्युज म्हणजे आपण जे अल्कोहोल सिगरेट व्यसनाधीनता ह्या सगळ्या वागणुकीतले आजार झाले, हे सगळं झालं की कुठल्या प्रकार अफेक्ट होत आहे त्याच्यानुसार हे कॅटेगरायझेशन झालं. दुसरं कॅटेगरायझेशन असतं की काही आजार मुलांमध्ये होतात, काही आजार अडल्ट्समध्ये होतात आणि काही आजार वृद्धावयात होतात. त्याच्यानुसार पण जर लहान मुलांमधले कन्सिडर केले तर लहान मुलांमध्ये ऑटिझम, मतिमंदत्व, अतिचंचलता हे सगळे आजार लहान मुलांमध्ये सापडतात. मोठ्यापणी थोडे डिप्रेशन, जसं अडॉलेसंट एज ग्रुपमध्ये आलं, किशोराव्यवस्थामध्ये आलं की त्या वयामधले आजार वेगळे असतात, तेव्हा थोडे डिप्रेशन, अँझायटी त्या प्रकारचे आजार होतात. थोडं समोर गेलं, थोडा अडल्ट एज ग्रुपमध्ये गेलं की स्किझोफ्रेनिया, बायपोलर, डिप्रेशन ह्या गोष्टी कॉमन असतात. आणि म्हातारपणामध्ये स्मृतीभ्रष्टताशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते म्हातारपणात येतात.
1: अच्छा मॅडम, मग आता हे जे काही विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्या अवतीभोवती आपल्याला आढळत असतात, तर या आजाराची काही लक्षणं आपण सांगू शकाल का की कशावरून आपण ओळखायचं की ही व्यक्ती मानसिक आजारानं ग्रस्त आहे?
0: बघा, मानसिक आजाराची लक्षणं फारच विविध आहेत, म्हणजे एक पर्टिक्युलर लक्षण नाही की जर हे लक्षण असलं तर याला ह्या प्रकारचा आजार आहे असं सांगता येत नाही.
1: अच्छा अच्छा.
0: कारण लक्षणं इतके डायव्हर्सिफाईड आहेत की सगळे लक्षणं ओव्हरलॅपिंग असतात. आणि एक लिस्ट म्हणून सांगायची किंवा एक जनरल लक्षण म्हणून सांगायची तर सगळ्यात पहिला परिणाम होतो झोपेवर.
1: बर.
0: झोप लागत नाही किंवा झोप लागल्यावर लवकर उठून जातात.
1: बर.
0: किंवा मध्ये झोप उघडली तर लवकर झोप लागत नाही, हे पहिलं लक्षण
1: असतं.
0: सेकंड लक्षण, मूड मध्ये चेंजेस होतात, आयदर खूप नैराश्य आल्यासारखं वाटतं, एक डिप्रेस्ड वाटतं, एकटेपणाच्या फिलिंग्स येतात.
1: बरं.
0: एकाग्रता होऊ शकत नाही, कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता लागत नाही, गोंधळून जातो, गोंधळलेपणा हा पण एक वन ऑफ द सिम्पटम्स आहे. जे स्किझोफ्रेनिया आहे, जे टोटल आपण सायकोसिस म्हणून एक जनरल टर्म यूज करतो, त्यामध्ये हे सगळे लक्षणं येतात की भीती वाटणं, संशय घेणं, संशयी वृत्ती बनणं, किंवा दुसरं म्हणजे कानामध्ये कोणी न बोलत असताना सुद्धा आवाज येणं आणि त्याच्या रिस्पॉन्स मध्ये होत आलणं किंवा बडबड करणं, हे सगळे सायकोसिस मध्ये येतात.
1: अच्छा.
0: आणि यांमधून सांगायचे म्हटले तर काही असे चेतावणीदायक लक्षणं आहेत ज्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतली तर लवकर बरा होऊ शकतो. असे म्हणजे दीर्घकाळ टिकणारे दुःख किंवा चिडचिडपणा, अत्यंत उच्च व निम्न मूड, म्हणजे जसं मी म्हणाली की खूप जास्त एक्स्ट्रीमली हाय किंवा एक्स्ट्रीमली लो मूड.
1: बरं.
0: म्हणजे घडीत असा होतं आणि घडीत दुसऱ्या साईडला चालला जातो. किंवा अत्याधिक भीती वाटणं किंवा चिंता वाटणं. सोशल विड्रॉल, ज्याला आपण सामाजिक माघार असं म्हणतो, की टोटली सोशली आयसोलेट होऊन जातो. किंवा खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये जर ड्रास्टिक बदल झालेला असेल, बघा कसं आहे डेली लाईफ मध्ये आपल्या झोपेच्या आणि खाण्याच्या ज्या सवयी असतात त्या बदलत असतात, पण त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, त्या नॉर्मल चेंजेस आहेत. पण अशा काही सवयी असतात की ज्यांच्यामुळे त्रास होतो आणि जेव्हा असे ड्रास्टिक बदल घडतात तेव्हा मात्र ती वॉर्निंग साईन असते कुठल्याही मानसिक आजारासाठी.
1: बर. हा आजार साधारणतः कोणाला होऊ शकतो असं काही आपण ओळखू शकतो का की अमुक एक व्यक्तीला होतोय किंवा झालाय किंवा काय ते असं आपल्याला ओळखता येतं का कोणाला होऊ शकतो?
0: बघा, असं वयोगटानुसार जर सांगायचं म्हटलं तर हा आजार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो.
1: बर.
0: म्हणजे अत्यंत लहान बालपणापासून ते वृद्धावयापर्यंत.
1: बर.
0: पण बहुतेकदा जर असं कन्सिडर केलं तर आयुष्याच्या सुरुवातीला, जसं अडोलेसंट एज ग्रुप मधून या आजाराची काही लक्षणं सुरू होऊ शकतात.
1: अच्छा.
0: याचं मेन हे आहे की कुठला तरी स्ट्रेसर असला पाहिजे, म्हणजे कुठली तरी धक्कादायक बातमी असायला हवी
1: ज्याच्या त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
0: परिणाम झाला एक्झॅक्टली. जर तसं जर काही झालेलं असेल तर ते कुठलाही मनावरचा परिणाम तो सांगून येत नाही कुठल्या वयामध्ये की लहानपणी व्हायला नको, मोठ्यापणीच व्हायला हवा असा नाही.
1: असं नाही.
0: स्लाइटेस्ट ऑफ द चाइल्ड ट्रॉमा हा पण एक ट्रिगर होऊ शकतो की त्या लहान मुलामध्ये मानसिक आजार सुरू होण्यासाठी एक स्लाइटेस्ट ट्रिगर इज इनफ.
1: बर.
0: तर तसं जर कन्सिडर केलं तर 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला मानसिक आजार असतो.
1: मॅडम, मानसिक आजार

0: होण्याची कारणं आणि धोकादायक घटक साधारण कोणते असू शकतात?
1: बघा, मानसिक आजार जर म्हटला तर असं मानलं जातं की एक अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक असतात जे आपल्या मेंटल हेल्थला इन्फ्लुएन्स करत असतात. काही विशिष्ट जीन्स आढळून आले आहेत, पुष्कळ ज्या स्टडीज झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट जीन आढळून आले आहेत ज्यांच्यामुळे त्या जीन्समध्ये जर काही अल्टरेशन झाले तर मानसिक आजार होण्याचा धोका वाढू शकतो. जसं रक्तांच्या नात्यांमध्ये जर मानसिक आजार असेल तर त्या व्यक्तींना मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरं म्हणजे एक पर्यावरणीय घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्याला म्हणतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात असतं तेव्हा त्यावेळेला झालेला इन्सल्ट, म्हणजे त्यावेळेला जर त्याला ताण जाणवला किंवा विषारी पदार्थांचं सेवन करण्यात आलं किंवा मद्यपान किंवा ड्रग्स म्हणजे अल्कोहोल ह्या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या त्यावेळेला, त्या स्ट्रेसफुल फॅक्टर्समुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. ह्या सगळ्यांमुळे काय होतं म्हणजे आयदर ते जेनेटिक फॅक्टर्स म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणा, या दोघांमुळे मेंदूतील काही रसायन जे असतात त्यांच्यामध्ये अनावश्यक बदल होतात.
0: अच्छा.
1: आणि त्या बदल झाल्यामुळे मानसिक लक्षणे जाणवू लागतात.
0: बर,
1: आता धोकादायक घटक म्हटले म्हणजे कसं, जो आजकालची डेली लाईफ मध्ये जे आपल्याला स्ट्रेस येतो एका लेवल पर्यंत आपण स्ट्रेस, आपली बॉडी केपेबल असते तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी, तर जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपल्या आजकाल डेली लाईफ मध्ये कॉमन फॅक्टर झालेला आहे. एक सर्टन लेवलचा स्ट्रेस इज इनफ की आपली बॉडी केपेबल असते तेवढा स्ट्रेस सहन करण्यासाठी.
0: बरोबर आहे.
1: पण एका सर्टन लिमिट नंतर जर तो स्ट्रेस वाढत गेला तर ती आपली बॉडी इनकेपेबल होते, म्हणजे बॉडी सहन करू शकत नाही आणि तो स्ट्रेस इज सफिशियंट की कोणाला मानसिक लक्षणं देण्यासाठी तेवढा स्ट्रेस इज सफिशियंट. दुसरं म्हणजे जर ड्रग्स किंवा अल्कोहोल जे पण व्यसन लागतं ज्या पदार्थांनी जर त्यांचं सेवन केलं तर त्यांनी सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. किंवा गंभीर दुखापती झाले आहेत, मेंदूचे आजार झालेला आहे किंवा वैद्यकीय आजार म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम, जर सिरियस मेडिकल प्रॉब्लेम्स वगैरे झाले असतील ते सुद्धा ऍज अ ट्रिगर देऊ शकतात मानसिक आजार सुरू व्हायला.
0: बर,
1: हे सगळे धोकादायक घटक हे प्रत्येकाच्या आयुष्यातले वेगळे वेगळे असतात. हो नक्कीच,
0: अगदी प्रत्येक वयोगटातली व्यक्ती म्हणजे लहान मूल असू दे, मध्यम तरुण किंवा प्रौढ व्यक्ती असू दे, प्रत्येक जण सोशल मीडियाशी संबंधित झालाय. आणि केव्हाही बघा, प्रत्येक व्यक्ती जिच्याकडे मोबाईल आहे ती आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेली असते.
1: हो
0: तर एक प्रकारचं ते जे व्यसन आहे त्यातून सुद्धा आपल्यावरती हा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
1: मुळीच नाही, बिलकुल.
0: कारण कसं असतं की
1: सोशल मीडिया अडिक्शनमुळे सुद्धा काही असे बदल घडतात की ज्यांच्यामुळे कसं, एकदा सोशल मीडियाला अडिक्ट झाला की तुझे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट आहे तो त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि कॉन्स्टंटली मोबाईल किंवा स्क्रीन अडिक्ट होतो, बेसिकली स्क्रीन अडिक्ट होतो.
0: एक्झॅक्टली.
1: आणि ते झाल्यामुळे कसं हे तो ऑलरेडी सोशली आयसोलेट होऊन गेलेला राहतो कारण त्याला जास्तीत जास्त करून स्क्रीनला टाइम द्यायचा असतो.
0: खरे खरे.
1: आणि तो तेवढं त्याचं फील करू म्हणजे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकत नाही किंवा जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच एन्व्हायरमेंट मधून मिळू शकतात त्या गोष्टी करू शकत नाही. तो जे आनंद आहे किंवा तो जे ऍक्च्युली स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो ते कुठे त्याला त्या सोशल प्लॅटफॉर्मवर मिळत नाही की कोणी असं मन मोकळेपणाने खुलून सांगते कोणाला, जसं आपण युजली फॅमिली मेंबरशी बोलतो किंवा फ्रेंड सर्कलशी बोलतो तसं त्याला मिळत नाही आणि तो सारखा त्याच्यामध्ये अजून एनग्रोस होत जातो.
0: अगदी. आणि त्यातून मग बरेचदा सध्या आपण जे आजूबाजूला बघतो आत्महत्या ऐकायला येतात किंवा इतरही काही सायबर क्राईम्स घडत आहेत तर त्याला सुद्धा मग एखादी व्यक्ती बळी पडू शकते.
1: बिलकुल बिलकुल.
0: हे जे मानसिक आजार आहेत ते मग टिकण्याचा कालावधी कसा असतो की विशिष्ट उपचार केल्यानंतर त्यातून माणूस पूर्णपणे बरा होतो किंवा खूप काळपर्यंत औषधं घेणं आवश्यक असते ते कसं आहे तेही सांगा ना.
1: बघा कसं आहे, मानसिक आजार दुर्दैवाने या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाहीये. कारण जसं आहे प्रत्येकाचे मानसिक प्रॉब्लेम डिफरंट आहेत.
0: बरं.
1: किंवा मानसिक आजार वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रेझेंट करतो. काही लोकांना मानसिक आजारचा एकच एपिसोड येतो.

0: बर
1: जो काही दिवस किंवा काही आठवडे किंवा जास्तीत जास्तीत जास्त काही महिने टिकतो. ट्रीटमेंट घेतली किंवा ऑटोमॅटिकली पण तो तेवढ्या वेळात रिझॉल्व्ह होऊन जातो, पण काहींचा आजार दीर्घकाळ टिकणारा असतो.
0: बरं.
1: आणि या व्यतिरिक्त असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना मानसिक आजार इंटरमिटंट एपिसोड्सनी येतात.
0: बरं.
1: की एकदा एपिसोड आला त्यानंतर तो काही दिवस किंवा काही महिने टिकला, मग एकदम चांगला राहिला 2-3 वर्ष, आणि त्याच्यानंतर परत एकदा एपिसोड आला. तसे एपिसोडिक पण येतात.
0: बरं बरं.
1: तर किती वेळ टिकेल कोणाचा आजार असं स्पष्टपणे सांगता येणार नाही.
0: बरं.
1: जर व्यवस्थित ऑन टाइम व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. आता मानसिक आजारावर उपचार पद्धती म्हणजे एक औषधोपचार असतो आणि एक मनोचिकित्सा असतो. आता कसं आहे, औषधोपचार घेतले किंवा मानसिक चिकित्सा म्हणजे ज्याला आपण थेरपी म्हणतो, सायकोथेरपी, तर त्या दोघांमुळेही लक्षणे कमी होतात.
0: बरं.
1: आजाराचा कालावधी कमी होतो. ज्यामुळे कसं आहे, जो कोणी व्यक्ती ज्याला मानसिक आजार आहे तो कामामध्ये किंवा सामाजिक वातावरणात व्यवस्थित किंवा प्रभावी काम करू शकतो किंवा स्वतंत्रपणे आपलं जीवन व्यतीत जीवन जगू शकतो व्यवस्थित. पण जर ट्रीटमेंटच घेतली नाही तर त्याचा आजाराचा कालावधी वाढून जातो.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे त्याला सोशल आयसोलेशन होतं, जसं आधीच्या काळात व्हायचं जेव्हा ट्रीटमेंट आणि थेरपी अवेलेबल नव्हत्या, तेव्हा कसा आजारग्रस्ताचा जो पार्ट आहे, ज्या वेळेस त्याला खरंच खूप जास्त लक्षणे आहेत ज्यामुळे त्याला बाकीचे भरपूर त्रास होत आहेत किंवा त्याच्या आजूबाजूवाल्यांना भरपूर त्रास होतो आहे, तो खूप जास्त होता.
0: बरं.
1: आणि म्हणून मग या मानसिक आजाराला आधीचे लोक कलंक मानायचे. एकदा हा झाला की दीर्घकाळ टिकतो आणि मग त्याचं आयुष्य संपून जातं किंवा ही इज ऑफ नो इम्पॉर्टन्स टू द फॅमिली
0: असं होतं.
1: आणि कलंक म्हणजे आपण तेव्हाच म्हणतो ना जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जातो.
0: खरंय, अगदी खरंय.
1: आणि तसंच या मानसिक रुग्णांच्या विषयी व्हायचं की अर्ध्या लोकांना कळायचंच नाही की नेमका हा मानसिक आजार आहे तेव्हा कसं बुद्ध झाली आहे, माता अंगात आली आहे, त्याचे भरपूर म्हणजे थोडस वेगळ्या अर्थाने ते मानसिक आजाराला घ्यायचे.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे कसं एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन गेला की मानसिक आजार म्हणजे काहीतरी भयानक आहे, समथिंग व्हेरी डिफरंट.
2: पण सध्या मात्र असं नाहीये. आता तुम्ही जसं मघा उच्चारलं की थेरपी, तर यात वेगवेगळ्या थेरपीज पण आपल्याला सध्या अवेलेबल होतात आणि आपण मानसिक आजार बरे करू शकतो.
1: बेसिकली कसं आहे की या सगळ्यांमुळे कसं आहे, एक मानसिक रुग्णाला एक अलिप्त पार्ट ऑफ सोसायटी मानलं जातं.
0: बरं.
1: की हा मानसिक आजार हा ही इज नॉट अमॉंगस्ट अस, एक अशी भावना निर्माण होते जेव्हा आपण कुठल्या पेशंटला मानसिक आजार आहे असं म्हणतो आपण, तेव्हा आज सुद्धा काही पार्ट मध्ये जिथे लिटरसी नाही आहे, जिथे जास्त कळत नाही लोकांना, तिथे पण त्या लोकांना असंच मानलं जातं की यांना काहीतरी वेगळं आहे, हे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते सोशली आयसोलेटेड राहतात किंवा नेग्लेक्टेड राहतात सोसायटीमुळे. आणि त्या नेग्लेक्शनमुळे त्यांचा अजून मानसिक आजार वाढत जातो.
2: तुम्ही थेरपी शब्द वापरलात आता बोलताना, मग यात वेगळ्या अशा काही थेरपीज आहेत का की ज्यातून आपण या मानसिक आजारावर उपचार करू शकू?
1: नक्कीच नक्कीच अवेलेबल आहेत. कसं आहे, ते डिपेंड करतं की तुमच्या लक्षणे किती तीव्रतेची आहे.
2: अच्छा.
1: जर लक्षणांची तीव्रता खूप जास्त असेल तर सुरुवातीला औषधोपचार किंवा जे मॉडिफाईड शॉक थेरपी असते त्याच्याने कंट्रोल करू शकतो. जर खूपच तीव्र असतील लक्षणं तर छोटे म्हणजे एकदम कमी तीव्रतेचे जर लक्षणं असतील तर काही वेळ औषधोपचार केल्यानंतर थेरपी देऊ शकतो.
2: बरं.
1: थेरपी म्हणजे समुपदेशन.
2: अच्छा.
1: तर समुपदेशनामध्ये काय होतं की पेशंट्सला एकतर एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे ते त्यांचे सगळे व्ह्यूज ठेवू शकतात, त्यांना काय वाटतंय, आणि एक प्लॅटफॉर्म डॉक्टरला पण मिळतो की कुठेतरी ते त्यांचे व्ह्यूज चेंज करतील. काही असे आजार आहेत जसं डिप्रेशन झालं किंवा ओसीडी फोबिया झालं, ज्यांना ते अत्यंत भीती असते, कुत्र्यांची भीती, मांजरीची भीती, उंच हाईटची भीती, ह्या गोष्टी समुद्रेशामुळे कसं त्याच्या मागची जी रिझनिंग आहे की असं का होतंय ती कुठेतरी बाहेर निघून येते ते. आणि हा एक थेरपी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे पेशंट स्वतंत्रपणे किंवा काही गोष्टी मनामध्ये काही नाही ठेवून त्या सगळ्या गोष्टी तो बाहेर काढतो.
2: बर.
1: आणि कुठेतरी डॉक्टर

0: प्लॅटफॉर्म मिळतो की जे त्याचे इरॅशनल थॉट्स आहेत त्या थॉट्सला रॅशनल थॉट्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं हा पण एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. या सगळ्यांचा इफेक्ट कंबाईंड इफेक्ट होतो की पेशंटला बरं वाटतं.
1: मॅडम, मानसिक आजार आणि झोप, झोपेचाही मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे?
0: नक्कीच आहे, आणि एकदम गहरा रिश्ता ज्याला आपण म्हणतो तसा एक गहरा रिश्ता बिटवीन झोप आणि मानसिक आरोग्याचा आहे. आता तो म्हणजे कसा की एक टू वे कनेक्शन आहे ते. की झोप जर व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
1: बरं.
0: आणि मानसिक ताण वाढला की मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागतात. आणि सेकंड वे इज की जर तुम्हाला मानसिक आजार झाला, मानसिक लक्षणे झाली, त्यामुळे तुमची झोप होत नाही आणि त्यामुळे मानसिक आजारामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
1: बरं.
0: इट्स लाईक अ टू वे कनेक्शन. झोप नाही म्हणून मानसिक आजार आणि मानसिक आजार म्हणून झोप नाही असं. तर म्हणून जेव्हा आपण थेरपी देतो किंवा कुठलेही औषधोपचार देतो तर सगळ्यात जास्त भर पहिले झोपेवर दिला जातो.
1: बर.
0: कारण एकदा जर झोप म्हणजे कुठेतरी हे जे टू वे कनेक्शन आहे म्हणजे एक सर्कल फॉर्म झालेला आहे झोपेमुळे मानसिक आजार आणि मानसिक आजारमुळे झोप, तर हे कुठेतरी आपल्याला ब्रेक करायचं आहे. तर झोपेच्या ऍस्पेक्ट कडे जर आपण लक्ष दिलं की झोप व्यवस्थित केली तर ते सर्कलच कम्प्लीट होणार नाही, आणि सर्कल कम्प्लीट झालं नाही तर आजाराची लक्षणे ऑटोमॅटिकली थांबतील. आणि बेसिकली जर झोपेकडे जर लक्ष दिलं आपण तर झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढा मानसिक तणाव कमी होतो, शांतता लाभते. एक्झॅक्टली. आणि तो तणाव जसा कमी होतो तसे तसे मानसिक लक्षणांमध्ये पण सुधारणा होऊ शकते.
1: डॉक्टर, आता थांबण्यापूर्वी आपण हेल्दी माइंड किंवा मानसिक आरोग्य आपलं सुदृढ कसं राहू शकेल यासाठी काय करणं आवश्यक आहे ते सांगा आणि मग आपण थांबूया.
0: नक्कीच. मानसिक आरोग्याला हेल्दी कसं ठेवता येईल त्याचे फक्त सिम्पल 5 स्टेप्स आहेत.
1: बरं.
0: सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे संपर्क, हेल्दी रिलेशनशिप्स ठेवायच्या.
1: हो.
0: इतर लोकांशी संवाद साधला तर त्याच्यामुळे स्वतःची जाणीव होते की आपण काय आहे, म्हणजे फिलिंग ऑफ सेल्फ एस्टीम जे राहतं ते स्ट्रॉंग होतं.
1: हो.
0: सकारात्मक भावना येतात मनामध्ये.
1: हो.
0: व आपल्या समस्यांचं निवारण करण्याची सुद्धा संधी मिळते.
1: खरं.
0: तर यामुळे कसं आहे एक रिलेशनशिप पण हेल्दी होतं आणि एक बाइंडिंग आहे ज्याच्याशी आपण संपर्क किंवा संवाद साधतो आहे त्याच्याशी पण बाइंडिंग व्यवस्थित राहतं, जे तुम्हाला प्रॉब्लेम्स डिस्कस करता येतात आणि प्रॉब्लेम फक्त सोल्युशन पण मिळू शकतं. त्यामुळे एक संपर्क साधणे किंवा हेल्दी रिलेशनशिप मेंटेन ठेवणे ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे.
1: बरं.
0: सेकंड स्टेप इज फिजिकली ऍक्टिव्ह. जेवढा तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील.
1: बरं.
0: सांगायचं म्हणजे की नवीन स्किल्स शिकायला पाहिजे. स्किल्स शिकण्यासाठी काही एक स्पेसिफिक काही एज लिमिट नाहीये.
1: खरंय.
0: कुठल्याही स्किल्स शिकल्या तर त्याचं माइंड ऍक्टिव्ह राहतं.
1: हो.
0: आणि असं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप.
1: खरंय.
0: तर कुठेतरी माइंडला एंगेज ठेवलं तर जे डेव्हिलचं वर्कशॉपची जी एक कार्यशाळा भरते आपल्या मनामध्ये ती कुठे भरणारच नाही, त्याला जागाच द्यायची नाही. एक तर वाईट, नॉट ओनली वाईट विचार पण कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक विचार पण येणार नाही. कारण पुष्कळदा मानसिक आजार हा अनावश्यक विचार आल्यामुळेच होतो.
1: खरे.
0: तर कुठल्याही नवीन स्किल्स शिकणं आणि त्याला पुढे प्रॅक्टिस करणं ज्याच्यामुळे आपलं माइंड कुठेतरी इन्वॉल्व्ह राहील. थर्ड म्हणजे जाणीवपूर्वकता. हा आजकाल नर्सचा नवीन कन्सेप्ट आहे की थेरपीमध्ये पण देताना ही जाणीवपूर्वकता म्हणजे माइंडफुलनेस थेरपी देतो. त्यामुळे त्यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगतं ती म्हणजे आज सध्याच्या क्षणाकडे लक्ष देणे. पास्ट मध्ये मी काय केलं आणि मी काय शिकलो असतो किंवा मी पुढे काय करणार आहे यावर लक्ष घालण्यापेक्षा मी आज काय करतो आहे किंवा मी आता काय करतो आहे, प्रेझेंट मध्ये राहून प्रेझेंटचाच विचार करणे.
1: बरं.
0: ही एक महत्वाची स्टेप आहे आणि ती आजकालच्या आयुष्यामध्ये किंवा आजकालच्या जीवनामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
1: खरं.
0: कारण कुठल्याही मुलाला विचारलं आजकाल की तू काय बनणार आहेस तर खूप मोठे मोठे स्वप्न असतात आणि ते स्वप्न कोण दाखवतं, स्वतः आई वडील दाखवतात. की माझा मुलगा काय इंजिनियर बनेल, माझा मुलगा डॉक्टर बनेल. लेट हिम बी इन द प्रेझेंट. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आपला.

0: पुढे की आपल्याला असं असं काहीतरी बनायचं आहे, बट दॅट शुड नॉट बी द ओनली एम. आपला एम आता सध्यासाठी हवा आहे की आपल्याला आता काय करायचं आहे, आपण प्रेझेंट व्यवस्थित जगतो आहे की नाही, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे देण्याची भावना किंवा दयाळूपणाची भावना. की आपण जे समोरच्या व्यक्तीला मनापासून करतो, मग ते आपल्या आई वडिलांविषयी असेल, आजी आजोबांविषयी असेल, किंवा आपल्या लहानांविषयी असेल, किंवा इतर कोणाशी, एक जी देण्याची भावना असते की जो एक पॉझिटिव्हिटी किंवा एक सकारात्मक जी भावना मनामध्ये येते ती खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा एक वेगळंच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि दॅट सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मानसिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी. ती एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्कृष्ट उत्तम दर्जाचं हवं असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे खूप आवश्यक आहे.

0: सॅटिस्फॅक्शन मिळतं.
1: खरं
0: आणि दॅट सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मानसिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी. ती पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्कृष्ट उत्तम दर्जाचं हवं असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: बी पॉझिटिव्ह ऑलवेज.
0: बी पॉझिटिव्ह अँड कीप युअर माइंड पॉझिटिव्ह.
1: वा वा खूप छान. डॉक्टर आज आपण आमच्या सगळ्या मैत्रिणींशी हा जो दिलखुलास संवाद साधला त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि मैत्रिणींच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. नमस्कार.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच.
2: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, दरवेळी आपल्या कार्यक्रमातून काहीतरी नवं जाणून घेता यावं, नवीन विचार मनात रुजावेत आणि आपल्या रोजच्या जीवनाला नवी दिशा मिळावी हाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचा सदैव प्रयत्न असतो. आपला हा स्नेह, आपलं प्रेम आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देत असतात. तेव्हा आपले हे ऋणानुबंध कायम असेच असावेत. याच भावनेनं आजच्या या आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं कई बारी या सिनेमातलं. याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन। फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE तपास पथकाचा निष्कर्ष। अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 2 सुवर्ण पदकांची प्राप्ती। जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं

0: आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतानं 2014 पूर्वी 1,000 अब्ज डॉलर्स मूल्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असलेल्या अर्थव्यवस्थांशी करार केले होते, त्यात वाढ होऊन आता भारतानं 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यांचं एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पादन मूल्य 6,000 अब्ज डॉलर्स आहे. तसंच त्यात लवकरच आणखी 1,500 अब्ज डॉलर्स मूल्याच्या अर्थव्यवस्थांची भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिक सक्षमता ही सामाजिक सक्षमतेपासून वेगळी करता येणार नसून सर्वसमावेशकता हाच सक्षमतेचा पाया आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. एकही नागरिक, उद्योग किंवा प्रदेश विकासात मागे राहणार नाही याची खात्री म्हणजेच सक्षमता हे त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भक्कम ताळेबंद आणि बिगर बँकिंग वित्त संस्था यांच्या पाठबळामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: भारत हा आता केवळ जहाजांच्या खरेदीत समाधान मानत नाही तर देशांतर्गत जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. सागरी अमृतकाळ व्हिजन 2047 अंतर्गत देश आघाडीचे जहाज बांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही कंपनी केंद्रस्थानी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण करून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवाब विर्क या नावाखाली तुर्कीचं बनावट नागरिकत्व मिळवून नवप्रीत सिंह हेरॉईन आणि मेथमेफेटामाईन या अंमली पदार्थांची भारतातून अफगाणिस्तानात तस्करी करत होता अशी माहितीही त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. भारताच्या यंत्रणांनी त्याला शोधून त्याची खरी ओळख समोर आणून त्याचं प्रत्यार्पण करण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न केला असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका क्षेपणास्त्राचा मारा झालेल्या कुवेती टँकरवरच्या 5 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. ओमानमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी या बचाव कार्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत अनेक भारतीय खलाशांना हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पुरुष क्रिकेटमध्येही भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं पाकिस्तानसमोर 212 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 बाद 211 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 192 धावाच करू शकला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोमदेवरामला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकासाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा युएईच्या तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात एव्हिएशन पार्कच्या माध्यमातून 4,000 तरुणांना रोजगाराच्या संधी, भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना शिक्षक पुरस्कार प्रदान. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये देशातल्या सर्वात मोठ्या एव्हिएशन पार्कची उभारणी केली जात आहे. निबे ग्रुपच्या तसंच संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून 4,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तसंच पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 5,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार पूर्वी परकीय देशांवर अवलंबून असलेली संरक्षण उत्पादनं आता देशातच तयार होत असून गणेश निबे यांच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या औद्योगिक नकाशावर नाव कोरत असल्याचा सार्थ अभिमान पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य शासनाच्या कौशल्य उद्योजकता विकास विभागाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अभियानाचं आयोजन करण्यात आलं. लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या रोजगार महाकुंभात 55 राष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला असून 5,000 अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्वपूर्ण ठेवा आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबतच परिसराचा नियोजनबद्ध विकास, आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीनं उपलब्ध असलेल्या विविध शक्यतांचा विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या सामंजस्य करारामुळे विकासकामांसाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून फुले हरित अभियान हा त्यापैकी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी हे अभियान राबवण्यात येईल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसंच संवर्धन करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा विचार असल्याचं कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवडीचं महत्व अनन्यसाधारण असल्याचंही ते म्हणाले. शिक्षक दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना प्रवरानगर इथल्या डॉ धनंजय गाडगीळ सभागृहात पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. शिक्षकांनी बदलत्या काळाचं वास्तव लक्षात घेऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याचे प्रयत्न सातत्याने करायचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास अर्थात सारथी संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 122,34,00,000 आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला गती मिळेल तसंच शिक्षण आणि व्यवसायासाठी भरीव मदत करण्यात आली असल्याची माहिती डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनी अशा एकूण 1,000 विद्यार्थी क्षमतेच्या 8 भव्य वसतिगृहांच्या उभारणीचं काम आता पूर्ण होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा कुणबी आणि मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसंच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील अधिकारी तसंच कर्मचारी यांना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता शैलेश साबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागात काम केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दशरथ राऊत यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण हायकू या काव्य प्रकाराची माहिती देणारी हायकूच्या बनात ही नवी मालिका सुरू करीत आहोत. आजच्या भागात ऐकूया या जपानी काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग एक. हायकू म्हणजे काय? मित्र हो, हायकू नावाच्या एका जपानी काव्य प्रकाराबद्दल मी आता तुम्हाला काही विशेष सांगणार आहे. तसा हा काव्य प्रकार महाराष्ट्रात बऱ्यापैकी स्थान मिळवून रुजला आहे. आज अनेक प्रकाशक हायकूची पुस्तकं प्रकाशित करतायत. हायकू लिहिणाऱ्यांचे अनेक ग्रुप्स व्हॉट्सअपवर दिसत आहेत. आधी चारोळ्या लोकप्रिय झाल्या होत्या, आता हायकूची बरसात होत आहे. पण मंडळी, कोणताही काव्य प्रकार परदेशातून आपल्याकडे आला तर तो त्याच्या सर्व नियमांसह स्वीकारला पाहिजे, नाही का? म्हणून तो नीट समजावून घेणं गरजेचं आहे. आता हायकू हा काव्यप्रकार 3 ओळींचा असतो हे सर्वश्रुत आहेच. म्हणजे त्याची शब्दरचना 5-7-5, म्हणजे पहिल्या ओळीत 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 अक्षरं,

0: आता हायकूची बरसात होत आहे. पण मंडळी, कोणताही काव्यप्रकार परदेशातून आपल्याकडे आला तर तो त्याच्या सर्व नियमांसह स्वीकारला पाहिजे, नाही का? म्हणून तो नीट समजावून घेणं गरजेचं आहे. आता हायकू हा काव्यप्रकार 3 ओळींचा असतो हे सर्वश्रुत आहेच. म्हणजे त्याची शब्दरचना 5-7-5, म्हणजे पहिल्या ओळीत 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 अक्षरं, तिसऱ्या ओळीत 5 अक्षरं असतात. पण एवढीच माहिती पुरेशी नाही ना. केवळ 5-7-5 मध्ये रचना केली तर हायकू होत नाही. त्याचे काही नियम असतात, काही वैशिष्ट्ये असतात, ती लक्षात घेतली पाहिजेत. पहिल्या 2 ओळी हां, म्हणजे हायकूमधल्या पहिल्या 2 ओळी, समोरच्या दृश्याचं वर्णन असतं. हे वर्णन एखाद्या निसर्गाच्या देखाव्याचं असू शकेल, किंवा शहरातल्या गजबजाटाचं असू शकेल, किंवा एखाद्या मनस्थितीचं सुद्धा असू शकेल. आता मग तिसरी ओळ लिहिली तर ती काय असेल? त्यामुळे 2 ओळीतून साकारलेल्या दृश्याला कलाटणी मिळून त्यातून एखादं तत्वज्ञान सांगितलं जातं, माणसाचा स्वभाव किंवा जगरहाटी सांगितली जाते. उदाहरण पाहिजे तुम्हाला? बघा, उदाहरण देते. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहात. रेल्वे गाड्या येतात, माणसं उतरतात, जातात, तुम्ही निरीक्षण करतात. काय घडतं ते पहिले वर्णनात्मक लिहित आहात. समोरचं दृश्य कसं लिहाल? गाडी थांबली, प्रवासी उतरले. झालं समोरच्या दृश्याचं वर्णन, म्हणजे हायकूतल्या पहिल्या 2 ओळी. आता तिसरी ओळ जोडायची आहे तर त्यातून जीवनाचा काहीतरी अर्थ सांगितला जाईल. प्रवासी उतरल्यानंतर काय होतं? ते वेगवेगळ्या दिशांना निघून जातात. तर मग असं लिहिता येईल, गाडी थांबली, प्रवासी उतरले आणि पांगले. 5-7-5 मध्ये हायकू हा काय सांगतो? हा हायकू, प्रवासी एकाच डब्यातून उतरले पण प्रत्येकाचा मुक्काम वेगळा असतो, म्हणून ते पांगतात, वेगवेगळ्या दिशांना जातात, आणि हेच जीवनातील सत्य आहे. हायकू लिहिताना आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे हायकूमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार हे वापरायचे नसतात. समोरच्या दृश्याचं नैसर्गिक वर्णन लिहायचं. आता समजा तुम्ही चंद्रासंबंधी हायकू लिहिताय. चंद्र सुंदर दिसतो, कलेकलेने वाढतो, आकाशात नैसर्गिकपणे विहरतो, ढगाळ होतो, असं क्रियांचं वर्णन तुम्हाला लिहिता येईल. मात्र चंद्र हसला, चंद्र म्हणाला अशा कल्पना केलेल्या हायकू चालत नाहीत. कवितेत हे चालू शकतं, पण हायकू रचनेत मात्र हे निषिद्ध आहे. समोरच्या दृश्यातून जीवनाचा अर्थ शोधणे हा स्वभाव असलेल्या कवीला हायकू रचना करणं जमू शकतं. हायकू हा काव्यप्रकार शिरीष पै यांनी महाराष्ट्रात रुजवला, तुम्हाला माहिती आहे. अनेक कवींनी मग हायकू लिहायला सुरुवात केली, पण त्यावेळी 5-7-5 अशा अक्षरबंधनात हायकू लिहिला गेला नाही. आता मात्र लिहितात लोक 5-7-5 मध्ये. हायकू हा 3 ओळींचा, 17 शब्दवयांचा मितभाषी बंदिष्ट घाट असलेला भावकवितेचा एक स्फुट प्रकार आहे. आपण पुढील भागात त्याच्याबद्दल अधिक समजून घेऊया, हायकू लिहिण्याचा प्रयत्नही करूया.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात भरड धान्यातील व्यावसायिक संधी याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गदरे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भरड धान्यांना तृणधान्य, श्रीधान्य, देवधान्य अशा नावाने संबोधलं जातं. भरड धान्यांचं आपल्या आहारातलं नेमकं महत्त्व काय आहे तर इतर धान्यांच्या तुलनेने ती जास्त पौष्टिक आहेत. लेसिथिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती पचायला सोपी आहेत. यांच्यामुळे चेतासंस्था बळकट राहते. कुपोषणावर मात करण्यासाठी आवश्यक लोह, जस्त आणि कॅल्शियमची उपलब्धता या धान्यांमधून आपल्याला मिळते. फायटोकेमिकल्सची उपलब्धता देखील आहे. मंडई, भरड धान्यांमध्ये काही प्रक्रिया केल्या जातात. पहिली प्रक्रिया ही प्राथमिक प्रक्रिया आहे. पीक शेतीमधून काढल्यानंतर पहिल्यांदा त्यामध्ये असलेले दगड, गवत, काड्या आणि त्यानंतर त्यावरील आवरण हे एका विशिष्ट यंत्राच्या सहाय्याने काढलं जातं. त्यानंतर धान्याची विक्री होते. त्यानंतर दुसरी प्रक्रिया, ज्यामध्ये प्राथमिक प्रक्रियेमधून जे धान्य येतं त्यापासून विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ बनवले जातात. तिसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे भरडधान्य पदार्थावर फ्राय, ब्लांचिंग आणि कुकिंग अशा प्रक्रिया केल्या जातात. आता यामध्ये आपल्याला काही व्यावसायिक संधी देखील आहेत. भरडधान्य काढणीनंतर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी कंपनी

किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना चांगली संधी आहे. यामध्ये चार प्रकारच्या यंत्रणा येतात. या यंत्रणांचा प्रति ताशी 500 किलोपर्यंतची प्रक्रिया क्षमता आहे. त्यानंतरची व्यावसायिक संधी म्हणजे बेकरी उत्पादनं. सध्या बाजारामध्ये भरड धान्यापासून बनवलेल्या बेकरी उत्पादनांना मोठी मागणी आहे. बचत गट किंवा वैयक्तिक व्यावसायिकांना ही चांगली संधी आहे. यासाठी आपल्याला ओव्हन, मिक्सर, बिस्किट कटर अशा यंत्रणांची गरज असते. मंडई भरड धान्य पिठाला परदेशातही मागणी आहे. त्यासाठी पीठ किंवा रवा तयार करण्याचा उद्योग देखील आपण करू शकतो. यासाठी देखील आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पोहे आणि लाह्या या देखील या भरडधान्यापासून तयार केल्या जातात. या भरडधान्यांपासून लाडू, पापड, चिवडा देखील तयार करता येतो. घरगुती सामुग्री वापरून हा व्यवसाय आपल्याला करता येतो. तसंच इडली, डोसा, अप्पे, पोहे, उपमा, शिरा असे पदार्थ बनवून त्याची विक्री करणं देखील शक्य आहे. त्याचबरोबर पुलाव, लेमन आणि टोमॅटो राईससोबत भरडधान्यांचे विविध पदार्थ आपण ग्राहकांना देऊ शकतो. यामध्ये महिला बचत गटांना खूप संधी आहे. आपल्याकडे गहू आणि मैद्याच्या शेवया तयार करतात. यामध्ये भरडधान्याचं प्रमाण वाढवून शेवया आणि नूडल्स तयार करण्याचा देखील व्यवसाय आपण करू शकतो. खाकरा निर्मिती हा देखील एक व्यवसाय आहे. विविध प्रकारच्या स्वादांमध्ये या भरडधान्यांपासून आपण खाकऱ्याची निर्मिती करू शकतो. मंडई पारंपरिक पद्धतीनं भरडधान्यांचं उत्पादन कमी होत आहे हे लक्षात घेऊन नवीन जातींचं बीजोत्पादन करण्याची संधी शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनीला आहे. मूल्यवर्धित पदार्थ बनवण्यासाठी भरडधान्यांची मागणी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी ब्लॉकचेन तसंच यांत्रिकीकरणाचा वापर शक्य आहे. तेव्हा मंडई, अशा पद्धतीने भरडधान्यांमध्ये देखील आपल्याला बऱ्याच व्यावसायिक संधी आहेत ज्याचा आपण लाभ घेऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात भरड धान्यातील व्यावसायिक संधी याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेच

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि स्पर्शाला कसे वाटतात याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते. मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर

0: रिस्क फॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय? सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात, गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झॅमिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्सरे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सरनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्त्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही, पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेज

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, स्थानिक जैव विविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांचे जे काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया.
1: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते. कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुळलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्यासुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती. जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झाला आहे, तर पूर्वीची जी शेती होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती. आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती, त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची. आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं गरजेचंच आहे, त्यामुळे त्या मधमाशांचं जे हॅबिटॅट होतं ते वाचत होतं. त्यानंतर पक्षी आहेत, म्हणजे कितीतरी पॅराकीट आहेत, बीटर आहेत, जे निश्चितच आपली भरड धान्य लावतो, ज्वारी बाजरी, त्याच्यावरती ते येतात. आणि पारंपरिक

0: पारंपरिक बियाणं जी होती त्याच्यावरती ते वाढलेले होते, त्यामुळे नवीन बियाणी हायब्रिड बियाणे जेव्हा तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता तेव्हा निश्चितच त्यांचं खाणं तिथे होत नाही आणि ते कमी होतं, त्यामुळे खाण्याविना त्यांची जी नवीन जीव तयार करायची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यावरती निश्चितच परिणाम होतो. जंगलं आहेत, जंगलामध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता होती, तर जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो, कारण जंगलं तोडली जात आहेत तर तिथे काही पक्षी जी घरटी करतात तर त्यांच्यावरतीही परिणाम होतो. काही जी पारंपरिक पिकं आहेत जी उंच उंच वाढतात तर त्याच्यातही काही काही पक्षी आहेत त्याच्यात आपली घरटी करतात, तर ती लोकांची जी हायब्रिड बियाण्याची मागणी आहे की लवकरात लवकर उत्पादन जास्तीत जास्त छोटी जेवढी असतील जास्तीत जास्त तेवढा मॅनेज करायला त्यांना जेवढी बरी पडतील तर पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो, म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैवविविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद सर.

0: वसंता शंकररामन आणि रेवती नटराजन यांनी गायलेले राग अमृतवर्षिणी, नटाई आणि लतांगी आपण ऐकले. त्यांना वलीलची साथ वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमची साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार झाले असून त्यात लवकरच भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठीही सामाजिकदृष्ट्या टिकाव धरणं आवश्यक असून त्याकरता सर्वसमावेशकता अंगीकारावी लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भारत हा आता केवळ जहाजांचा खरेदीदार राहिला नसून जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी

0: केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देईल असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला.
3: बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी. उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए. और बीच में तो बहुत डाउनफॉल था. मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे. फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है. स्ट्रेंथ में भी बहुत मतलब मेहनत करके सब कुछ लाया है.
0: पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पांघल हिनं महिलांच्या 53

0: किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकांसाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. आयआयटी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे 10 तास चौकशी केली. साहिलच्या पालकांनी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर साहिलला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्याशी जाती आधारित भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्सवर तर 101.5 मेगा हर्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्सवर तर 101.5 मेगा हर्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. अमरावतीच्या कुमकुम मोहोडनं आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात तर प्रणवी उर्स हिनं गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळवलं. पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात कांस्यपदक जिंकलं. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित भागातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस पाय काढता घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चैत रे चैत या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं हे गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक कलाकार रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि सहकारी.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: एकला जरा साजरा मुखडा.

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी. रचना होती जगदीश खेबुडकर यांची तर संगीतकार होते राम कदम. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कळतंय पण वळत नाही या चित्रपटातलं आशा भोसले सुरेश वाडकर यांनी गायलेलं चिंतामणी पोतदार यांचं हे गीत. संगीतकार आहेत बाळ पळसुले.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंगशे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं हे गीत। संगीतकार आहेत अनिल मोहिले आणि चित्रपट हमाल दे धमाल।

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: कार्यक्रमात आता ऐकवतोय उमाकांत काणेकर यांची ही रचना. संगीतकार आहेत इकबाल.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गीत गायलं होतं तू सौभाग्यवती हो या चित्रपटासाठी. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार मित्रांनो, आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमात मी नेहा
1: आणि मी दर्शन आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता स्टुडिओला येण्यासाठी मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा आमच्या बाजूच्या मावशी त्यांच्या घरी खूप साफसफाई, झाडू बिडू काढून मस्त स्वच्छता करत होत्या.
0: अच्छा, अरे हो, नवरात्र नाही काय आता काही दिवसातच, म्हणून करत असतील त्या. भांडी वगैरे घासून ठेवणं, साफसफाई करणं, अरे माझ्या आईने पण सुरू केलंय.
1: अच्छा, नाही ते छानच आहे, पण मग मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं, मावशी हे काय हो?
0: हे काय म्हणजे, तुला दिसत नव्हतं का ते त्यांच्या घराची स्वच्छता करत होते म्हणून?
1: ते तर दिसत होतं ग, पण त्या जे त्यांच्या घराचा कचरा आमच्या घरासमोर टाकत होत्या मी त्याबद्दल बोलत होतो.
0: अच्छा असं होय, मग रे मग काय बोलल्या त्या?
1: मग काय नाही, म्हणे तिकडच्या दिशेले वारा होता म्हणून येऊन गेला शिन कचरा तिकडे, जाऊ दे जाईल म्हणे पुढे परत.
0: वा वा वा, मावशी जोमात आणि दर्शन भाऊ कोमात. अरे हे असंच असतं, आपल्या घरातून किंवा आपल्या जवळून कचरा आपण फेकला की झाली स्वच्छता, पण नेमका कचरा कुठे टाकू नये हे लोकांना कधी कळेल कुणास ठाऊ. पण हा स्वच्छतेचा आणि कचऱ्याचा काय विषय आणलास रे तू अचानक, की सहज किस्सा सांगितला?
1: सहज सांगितला पण योगायोगच आहे ना, काल महात्मा गांधींची जयंती देशभरात नवे तर जगभरात साजरी झाली आणि त्यानिमित्त आता स्वच्छता महा पण सुरू आहे, म्हणून जरा याविषयी बोलायचं होतं आपल्या मित्रांशी. तर हा किस्साही आज घडला म्हणून विषय निघाला.
0: अच्छा, नाही पण हा विषय खूप गंभीर आणि तितकाच महत्वाचाही आहे, आणि याचा संबंध आपल्या घराशी, आपल्या रस्त्यांशी, आपल्या गावाशी आणि आपल्या शहराशी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विचारांशी देखील आहे.
1: अगदी खरं, पण खरं सांगायचं तर स्वच्छता म्हणजे फक्त झाडू हातात घेणं नाही, स्वच्छता म्हणजे सवय, शिस्त आणि जबाबदारी.
0: आणि या स्वच्छतेच्या विचारांना आपल्या राष्ट्रपित्याने खूप महत्व दिलं होतं, महात्मा गांधींनी.
1: हो, 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आपण साजरी केली. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारांसोबतच स्वच्छतेलाही त्यांच्या जीवनात विशेष स्थान होतं.
0: गांधीजींसाठी स्वच्छता ही केवळ बाह्य गोष्ट नव्हती, शरीराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता या सगळ्यांचा त्यांनी आग्रह धरला.
1: गांधीजींच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते केवळ बोलत नसत तर स्वतः कृती करत असत.
0: हो, आश्रमात स्वच्छतेची कामं ही कुणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून सर्वांची जबाबदारी आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता.
1: आणि आज आपण काय करतो, कचरा हातात आहे, समोर कचरा पेटी आहे, कचरा पेटी अगदी 2 पावलांवर आहे आणि तरीही
0: वाऱ्याची दिशा योग्य आहे का असा विचार करून कचरा रस्त्यावर.
1: आणि मग म्हणायचं, शहर स्वच्छ का नाहीये?
0: गांधीजींच्या विचारांचा गाभा अगदी साधा आहे, आपण बदललो तर समाज बदलेल.
1: आपण नेहमी म्हणतो ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने रस्ते स्वच्छ ठेवायला हवेत.
0: नक्कीच, प्रशासनाची जबाबदारी आहे,
1: पण त्याच वेळी आपली ही जबाबदारी आहे ना.
0: हो, प्रशासनाने कचरा पेटी ठेवली आणि आपण तिच्या बाजूला कचरा टाकला तर स्वच्छता कशी होणार ना?
1: कचरा पेटीचा उपयोग

0: तो कचरा गोळा करण्यासाठी असतो,
1: कचरा पेटीच्या आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी नाही.
0: म्हणून मित्रांनो ही स्वच्छता मोहीम जर आपण सिरियसली हाती घेतली तरच आपण गांधीजींचं स्वप्न पूर्ण करू शकतो.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश व्यापकपणे पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आणि 2 ते 31 ऑक्टोबर हा स्वच्छता माह आता पाळला जातोय.
0: मित्रांनो, 2 ते 31 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता माह पाळण्याचा हा संकल्प म्हणजे केवळ काही दिवस झाडू हातात घेण्यापुरता मर्यादित नसावा. स्वच्छता माहाचा खरा उद्देश आहे स्वच्छतेची सवय निर्माण करणे.
1: आणि ती सवय कशी लागते?
0: छोट्या छोट्या कृतींनी. मित्रांनो, महात्मा गांधींचं स्वच्छतेच्या बाबतीत बारीक लक्ष असायचं. एखादी वस्तू अस्वच्छ असली तर ते समोरच्या माणसाला टोकण्यापेक्षा स्वतः ते साफ करत असत.
1: आणि मित्रांनो, अशीच एक घटना गांधीजींच्या सहयोगी आणि पर्सनल असिस्टंट असलेल्या मनू गांधी यांच्या अनुभवातली आहे. ही घटना आहे पश्चिम बंगालमधील नौखाली या गावातली. तर गांधीजींचा हा स्वच्छतेचा किस्सा आपण ऐकूया.
2: नौखालीचे रस्ते पायवाटेपेक्षा लहान होते. काही काही रस्ते तर इतके अरुंद असत की बापूंना पुढे आणि मला मागे चालावं लागे. माझा आधार नसला की त्यांना काठीचा आधार घ्यावा लागायचा. वाटेल त्या ठिकाणी पडलेली घाण बापूंना फारच अस्वस्थ करे. त्यांना उघड्या पायांनी त्या घाणेरड्या रस्त्यानं जावं लागे. आजूबाजूला मल, थुंकी, कचरा आदी पडलेला असायचा. त्यांना झाडाची पाने घेऊन तो साफ करताना पाहून मी स्तब्धच झाले. रागाने मी त्यांना विचारलं, बापूजी तुम्ही मला का लाजवताय? मी इथे मागेच होते ना, मग मला सांगण्याऐवजी तुम्हीच ती साफ करताय? तेव्हा हसतच बापूजी म्हणाले,
3: अगं अशी कामं करण्यात मला किती आनंद वाटतो याची तुला कल्पना करता येणार नाही. बोलण्यापेक्षा करून टाकणे यात मला कमी कष्ट होतात.
2: मी म्हटलं, हो पण गावातले लोक पाहत आहेत, त्याचं काय? बापू म्हणाले,
3: तू बघ, उद्यापासून मला असे घाणीने भरलेले रस्ते साफ करण्याची जरूरच भासणार नाही. कारण लोकांना हे कळलंय की असं काम करणं हे हलकेपणाचं नाही आहे.
2: मी म्हणाले, समजा उद्या ही घाण साफ झाली पण परवा पुन्हा रस्ता जसा होता तसाच झाला तर? तेव्हा तुम्ही काय कराल? ते लगेचच उत्तरले,
3: तर मी तुला बघायला पाठवीन. रस्ता तसाच घाणीने भरलेला असला तर स्वतः साफ करायला येईन.
2: आणि खरंच तसंच घडलं. दिवसा मी बघायला गेले तर रस्ता घाणीनं भरला होता. पण बापूंना सांगायला न जाता मी तो स्वतःच झाडून स्वच्छ केला. नंतर त्यांना म्हणाले, मी रस्ता स्वच्छ केला, माझ्यासोबत गावातले लोकही होते आणि त्यांनी मला वचन दिलंय की उद्या तुम्ही यायची गरज नाही, आम्हीच रस्ता स्वच्छ ठेवू.
1: गांधीजींचं स्वच्छतेचं धोरणही अजबच होतं. चळवळ स्वातंत्र्याची असो वा स्वच्छतेची, ते कायम पुढे आणि प्रामाणिक असायचे.
0: आणि असाच प्रामाणिकपणा ठेवायची आपली आज जबाबदारी आहे. जसं की सार्वजनिक ठिकाणी कचरा कचरा पेटीत टाकणे आणि घराचा कचरा कचरा गाडीत टाकणे,
1: ओला आणि सुका कचरा वेगळा करणे,
0: प्लास्टिकचा अनावश्यक वापर कमी करणे,
1: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि सर्वात महत्वाचं, मी एकटा काय करू हा प्रश्न सोडून मी आज काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारणे. नेहा, मला एक सांग, काही लोक घरात इतकी स्वच्छता ठेवतात की घरात पडलेला एक छोटासा कागद दिसला तरी त्यांना चैन पडत नाही.
0: हो,
1: पण तीच व्यक्ती घराबाहेर पडली की त्या व्यक्तीच्या हातातला कागद रस्त्यावर कुठेही फेकला जातो.
0: हीच मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. घर स्वच्छ आणि रस्ता घाण हे योग्य नाही. आपली खोली स्वच्छ आणि शाळेचा परिसर घाण हे योग्य नाही. आपलं दुकान स्वच्छ आणि दुकानासमोरचा रस्ता घाण हे देखील योग्य नाही.
1: कारण स्वच्छता ही फक्त आपल्या घराची नाही तर ती सार्वजनिक संस्कृतीची बाब आहे.
0: गांधीजींच्या विचारात श्रमाला फार मोठं स्थान होतं. कोणतंही काम लहान नाही ही भावना त्यांनी रुजवली.
1: आज आपण स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे कसं पाहतो याचाही विचार करायला हवा.
0: जो आपल्या परिसरातील कचरा साफ करतो तो समाजासाठी महत्वाचं काम करत असतो.
1: पण त्याचा आदर करणे इतकंच महत्वाचं म्हणजे आपण कचरा कमी करणं.
0: अगदी.
1: आपण

0: कचरा निर्माण करायचा, तो रस्त्यावर टाकायचा आणि मग सफाई कर्मचारी तो उचलणार, म्हणजे आपण चुकीचं काम करायचं आणि दुसऱ्याने त्याची शिक्षा भोगायची.
1: नाही,
0: म्हणून गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचा खरा अर्थ आहे स्वच्छता स्वतःपासून सुरू करणे.

0: या छानशा गाण्यानंतर आता पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो.
1: स्वच्छतेच्या या प्रवाहात एक महत्वाचं नाव समोर येतं, ते म्हणजे संत गाडगेबाबा यांचं. स्वच्छता ही खरी सेवा आणि स्वच्छ गाव हेच खरे देवालय, हा संदेश आपल्या कृतीतून देणारे महान समाज सुधारक म्हणजे संत गाडगेबाबा.
0: गाडगेबाबा गावोगावी फिरत असत. एखाद्या गावात पोहोचल्यावर ते सर्वप्रथम हातात झाडू घेऊन रस्ते, गटारे आणि परिसर स्वच्छ करायचे. त्यानंतरच ते लोकांना उपदेश करायचे.
1: त्यांच्या मते केवळ मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्यापेक्षा आपला परिसर स्वच्छ ठेवणे, गरजूंची सेवा करणे आणि समाज हिताचे काम करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. ते लोकांना अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि व्यसनांपासून

0: राहण्याचा संदेश देत.
1: आधी केले मग सांगितले असं गाडगे बाबांचं धोरण होतं आणि युवकांच्या बाबतीत तर ते खूप स्पष्ट होते.
0: दर्शन, युवकांवरून आठवलं, युववाणी म्हणजे युवकांचा आवाज, त्यामुळे स्वच्छतेच्या विषयात युवकांची भूमिका काय असावी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बरं,
1: अगदी खरंय. आजचा युवक सोशल मीडियावर एका मिनिटात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो.
0: म्हणजे एक स्वच्छतेचा चांगला संदेश,
1: एक फोटो,
0: एक छोटासा व्हिडिओ
1: आणि हजारो लोकांपर्यंत जनजागृती.
0: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
1: कोणती?
0: फक्त स्वच्छता अभियानाचा फोटो सोशल मीडियावर टाकून उपयोग नाही.
1: म्हणजे फोटोमध्ये हातात झाडू आणि फोटो काढल्यावर झाडू बाजूला.
0: हो, स्वच्छता ही फोटोसाठीची कृती नसून जीवनशैली झाली पाहिजे.
1: स्वच्छता म्हणजे फक्त कचरा उचलणं नाही, त्याचा संबंध पर्यावरणाशीही आहे.
0: प्लास्टिकचा अतिरेक, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, पाण्याचं प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणी घाण, या सगळ्यांचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होत असतो.
1: आणि पर्यावरणाचा परिणाम शेवटी आपल्या जीवनावरच होतो.
0: म्हणूनच कचरा कमी करा, वस्तूचा पुनर्वापर करा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पाणी वाचवा, वृक्षांचे संरक्षण करा आणि सार्वजनिक ठिकाणे आपलीच आहेत या भावनेने त्यांची काळजी घ्या.
1: नेहा, आपण बाह्य स्वच्छतेबद्दल खूप बोललो, पण गांधीजींच्या विचारांमध्ये आणखी एक स्वच्छता आहे.
0: हो, मनाची स्वच्छता.
1: मनात द्वेष, मत्सर, अहंकार असूया ठेवून बाहेरचा परिसर स्वच्छ केला तर
0: मग अर्धीच स्वच्छता झाली ना.
1: बरोबर, म्हणून मन स्वच्छ ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे.
0: दुसऱ्याबद्दल आदर, मतभेद असतील तर संवाद, चूक झाली तर ती मान्य करण्याची तयारी आणि दुसऱ्याला मदत करण्याची भावना,
1: ही सुद्धा एक प्रकारची स्वच्छताच आहे. ती म्हणजे विचारांची स्वच्छता.
0: आजपासून एक आठवडा स्वतःकडून स्वच्छतेच्या 5 सवयी पाळायच्या.
1: पहिली, कचरा रस्त्यावर टाकणार नाही.
0: दुसरी, ओला आणि सुका कचरा वेगळा करणार.
1: तिसरी, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणार.
0: चौथी, आपल्या घराबरोबरच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणार.
1: आणि पाचवी,
0: इतरांना दोष देण्याआधी स्वतः उदाहरण घालून देणार.
1: वा, ही झाली खरी गांधीगिरी. 2 ऑक्टोबरला आपण गांधीजींची जयंती साजरी करतो,
0: पण गांधीजींच्या विचारांना खरी आदरांजली फक्त त्यांच्या प्रतिमेला हार घालून होत नाही,
1: तर त्यांच्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवून होतो.
0: स्वच्छतेचा विचारही त्यापैकी एक.
1: 2 ते 31 ऑक्टोबरचा स्वच्छता माह हा केवळ एक कार्यक्रम नाही,
0: तर तो स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी आहे.
1: कारण स्वच्छ रस्ता सरकार बनवत नाही,
0: स्वच्छ रस्ता आपण सगळे मिळून बनवतो.
1: स्वच्छ शाळा केवळ सफाई कर्मचारी बनवत नाही,
0: ती विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा मिळून बनवतात.
1: आणि स्वच्छ शहर केवळ महानगरपालिका बनवत नाही,
0: तर ते नागरिक आणि प्रशासन मिळून बनवतात.
1: आणि स्वच्छ भारत
0: तो आपण सगळे मिळून घडवतो.
1: चला तर आज एक छोटासा संकल्प करूया.
0: मी स्वतः कचरा करणार नाही.
1: मी इतरांनी केलेला कचरा पाहून केवळ तक्रार करणार नाही, तर शक्य असेल तेव्हा योग्य कृती करेन.
0: मी सार्वजनिक ठिकाणांना माझ्या घरा इतकंच महत्व देईल.
1: मी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करेल.
0: आणि सर्वात महत्वाचं, स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती आपली जीवनशैली आहे.
1: गांधीजींच्या विचारांना विनम्र अभिवादन करूया.
0: स्वच्छतेचा संकल्प आणि सुंदर भारताच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊया आणि वळूया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय.
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी

0: अवस्था वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोतेहो, ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: सत्तेचाळीस शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत बहार.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: गीतबहार या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय दीवाना या चित्रपटातलं हे गीत.

दिवाना या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. रचना होती समीर यांची तर संगीतकार होते नदीम श्रवण. याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 6:30 आणि 30 सेकंद झालेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच संध्याकाळी 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, किसानवाणी संध्याकाळी 7:30 मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम जनावरांमधील सांसर्गिक आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची मुलाखत, रात्री 8:15 गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, तर 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात रफीद खान यांचं व्हायोलिन वादन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. असे आहेत आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या 4 ऑक्टोबर रविवार आमची पहिली सभा सुरू होईल 5:55. 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी, यात गांडूळ खत निर्मितीबद्दल माहिती, वाचन विद्या तावडे, ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकता 2:02. 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून, स्तनांचा कर्करोग भाग 4 उद्या आपण ऐकाल. तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रियंका कोयंडे, पुन्हा प्रसारण 2:05. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पारंपरिक बियाणं आणि पर्यावरण संवर्धन याविषयी कुणाल आणेराव यांची मुलाखत. कार्यक्रमांची रूपरेषा 6:55. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, तर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:40 अवतीभवती रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम, संकलन आणि निवेदन अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे. लखलख चंदेरी 9:00, 9:30 बालजगत, यात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबव पोंक्षे संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम, अनुभव हाच गुरु, लेखन मार्गदर्शन मधुरा तेटांबे आणि सविता पोंक्षे, निवेदन सोनाली कानिटकर आणि सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दिनकरराव देशपांडे यांचं गायन राग तोडी, 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड, 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, 12:00 वनिता मंडळ, जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. 1:40 धारशिव जिल्ह्याचं वार्तापत्र, आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00, 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त युवकांच्या दृष्टीने मानसिक आरोग्य याविषयी शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ उर्मिला शुभंकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला, 6:30 गंमत जम्मत बालदोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, गप्पा चिमुकल्यांच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शोज पुरस्कार मिळवणाऱ्या पूर्विका खामकर यांची मुलाखत, 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:30 आमचं घर आमचं शेत, यात लेकुरे उदंड जाहली या विषयावरचं कीर्तन कीर्तनकार

जानकीबाई पोतदार। 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम, रात्री 10 वाजता रविवासरीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून। 11:10 जपान इथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून। याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर, तसे आहेत आमचे आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:36 होत आहेत। आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पांडुरंग आगवणे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळी गीत

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळ.

हे लोकगीत गायलं होतं पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी. लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. गायिका आहेत रंजना शिंदे आणि सहकारी.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रकांत कडू यांची रचना संगीतबद्ध केली आहे भूमानंद बोगम यांनी आणि गायक कलाकार आनंद शिंदे।

हे कोळी गीत गायलं होतं शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावती

तिच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. एआय सह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी CJP च्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य

0: भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतलं भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकंदर 85 पदकं पटकावली. यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकंदर 341 पदक जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकंदर 268 पदक जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकंदर 149 पदक जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोळ हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: रनिंग तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक, अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए, और बीच में तो बहुत डाउन फॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
0: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभाव वापर वाढवण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते मुंबईत बोलत होते. डिजिटल माध्यमांवर मराठीतली माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणं तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे 3 लाख शब्द आहेत. त्याच्या पुढच्या आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्याचं काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी बोली भाषांमधलं साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्य जतन करण्याची गरजही व्यक्त केली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. देशात 2025 मध्ये झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत महाराष्ट्रात 4,74,000

जलस्रोत आढळले असून गेल्या गणनेच्या तुलनेत यामध्ये 4 पटींनी वाढ झाली आहे. राज्यात 2017-18 गणनेत 97,062 जलस्रोत होते, त्या तुलनेत यंदा 4,74,548 जलस्रोत नोंदवण्यात आले. यापैकी जवळपास 99.72% जलस्रोत ग्रामीण भागात आहेत, तर एकंदर जलस्रोतांमध्ये तलावाचा वाटा 61.68% आहे. महाराष्ट्रात वापरात असलेल्या जलस्रोतांपैकी 98% जलस्रोत प्रामुख्यानं सिंचनासाठी वापरले जातात. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही जलस्रोतांची संख्या वाढली आहे. सहकार आणि पणन प्रशासक मंडळानं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. भाजपा नेते आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर माजी आमदार बाळासाहेब सानप तसंच सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांविरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुण्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी MPSCच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. काही विद्यार्थी लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करत आहेत, तर काही विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळपासून SM जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्याबरोबर आंदोलनाला बसले आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीने घ्यायच्या मागणीवर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांनी भर दिला आहे, तर जोशी पुलावरच्या आंदोलकांनी या मागणीबरोबरच MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था CBI ने 4,500 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीचे 2 माजी अधिकारी आणि LIC च्या 1 माजी अधिकाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने 2022 साली आणलेल्या अपरिवर्तनीय रोख्यांपैकी 1,500 कोटी रुपयांचे रोखे चुकीच्या माहितीच्या आधारे LIC ने विकत घेतले होते. ती रक्कम पुढे रिलायन्स समूहाच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली, त्यामुळे LIC चा मोठा तोटा झाला असं CBI ला आतापर्यंतच्या तपासात आढळलं आहे. मुंबईच्या हंजेर बायोटेक कंपनीच्या संचालक आणि हमीदारांनी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 94 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा CBI ने दाखल केला आहे. बँकेकडून तक्रार मिळाल्यानंतर गुरुवारी CBI ने या कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकून पुरावे गोळा केले होते. हंजेर बायोटेक कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 135 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, पण त्यानंतर ती रक्कम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरत्र वळवली असा त्यांच्यावर आरोप आहे. या संबंधात पुढे तपास सुरू असल्याचं CBI ने म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभागानं आज जेरबंद केलं. जलसेवा संकल्प अभियानात चंद्रपूर जिल्ह्यात आज जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या जलदिंडीतून जलसंवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या 3रा आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिज समोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 5व्या षटकात 1 बाद 41 धावा झाल्या होत्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 7 बाद 351 धावा काढल्या. शुभमन गिल 1 धाव काढून तर विराट कोहली 0 बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला. ऋतुराजनं 57 धावा काढल्या तर रोहित शर्माचं शतक थोडक्यात हुकलं आणि तो 92 धावा काढून बाद झाला. KL राहुलनं नाबाद 129 धावा झळकवल्या. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सनं 3, किमो पॉलनं 2 तर गुडाकेश मोती यानं 1 खेळाडूला तंबूत धाडलं.
राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी

0: पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या 1/2 हून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. AIसह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी CJP च्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या 1/2 हून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने. वा
5: बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर 7:15 वृत्तविशेष तर 7:30 कृषीवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या उपाययोजनांविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, यंदा मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी आणि खंडित पडल्यामुळे तसंच एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातला जवळपास 75%पेक्षा जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे. हा गेल्या 25 वर्षातला सर्वात गंभीर दुष्काळ मानला जात आहे. मान्सूनच्या सुरुवातीला काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं, तर आता गेले 2 महिने पावसाचा टिपूस नसल्यानं पिकं होरपळली. राज्यातल्या या दुष्काळी परिस्थितीविषयी माहिती देत आहेत दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव.
1: महाराष्ट्रासह देशात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर हे 4 महिने पावसाळ्याचे मानले जातात. या काळात झालेल्या पावसावर खरीप आणि रब्बी हंगाम अवलंबून असतो. शिवाय ग्रामीण भागापासून शहरापर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची तजवीज सुद्धा याच 4 महिन्याच्या पावसाळ्यात होते. महाराष्ट्रात या 4 महिन्यात 994.5 मिमी पाऊस पडतो. यंदा 804.4 मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत 19% कमी पाऊस झाला आहे. यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाला. अखेरपर्यंत मुसळधार पाऊस होऊन नदी नाले ओढे तुडुंब भरले, धरणे भरून वाहिले. जुलै अखेरनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिने पावसाचे खंड पडले. अपवाद वगळता राज्यात फारसा पाऊस झाला नाही. यामुळे हवेत बाष्पाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे राज्यभरात वातावरणात कोरडेपणा जाणवत आहे. तापमान 36-37 अंशांवर गेलेलं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कोरडा गेल्यामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेली पिके वाळून गेली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन, जे राज्यात सरासरी 50 लाख हेक्टरवर होतं, ते बहुतांशी वाळून गेले आहे. त्याखालोखाल मूग उडीद सारखी कडधान्य पिके वाळून गेली आहेत. सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल आणि उरलेली पिके वाचतील. प्रामुख्याने तूर आणि कापूस पिकाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण परतीचा पाऊससुद्धा अपेक्षित पडताना दिसत नाही. त्यामुळं यंदाचा महाराष्ट्राचा खरीप हंगाम अत्यंत धोक्यात आलेला आहे. पिके वाळून गेलेली आहेत. साधारण दिवाळीपर्यंत जो सध्याचा उपलब्ध चारा आहे तो जनावरांना पुरू शकतो. दिवाळीनंतर चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई महाराष्ट्रभर जाणवू शकते. ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीपासून अनेक लोकप्रतिनिधींनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने अखेर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळी उपाययोजनांच्या कामांना गती दिली.
0: श्रोते हो, राज्यातल्या दुष्काळ व्यवस्थापनामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 हे 2 महत्वाचे शास्त्रीय निकष वापरले जातात. दुष्काळ घोषित करण्याच्या प्रक्रियेत ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 हे सुरुवातीचे महत्वाचे टप्पे असतात. ट्रिगर 1 हा दुष्काळ जाहीर करण्याचा पहिला शास्त्रीय टप्पा असतो, जो प्रामुख्याने पर्जन्यमानातल्या तुटीवर आणि पावसाच्या खंडावर आधारित असतो. ट्रिगर 2 माध्यमातून प्रभावित क्षेत्रांमध्ये दुष्काळाची प्रत्यक्ष तीव्रता तपासली जाते. दुष्काळ जाहीर करण्याच्या या निकषांविषयी दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव यांच्याकडून जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारने 2016 दुष्काळ संहिता जाहीर केली. या दुष्काळ संहितेच्या आधारेच राज्यात किंवा देशात दुष्काळ जाहीर केला जातो. महाराष्ट्र सरकारने जून 2018 या दुष्काळ संहितेच्या आधारे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे दिशानिर्देश जारी केले, ज्याद्वारे यंदाचा महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाऊस हा अत्यंत महत्वाचा घटक किंवा निकष मानला जातो. दुष्काळ जाहीर करताना 20%पेक्षा कमी पाऊस झाला म्हणजे सरासरीच्या तुलनेत 20% कमी पाऊस झाला तर सामान्य दुष्काळी स्थिती मानली जाते. 20-30% इतका कमी पाऊस झाला तर मध्यम दुष्काळ मानला जातो आणि 30%पेक्षा कमी पाऊस झाला तर गंभीर दुष्काळ मानला जातो. याबरोबर पेरणी क्षेत्रही महत्त्वाचे मानले जाते. राज्याचे जे सरासरी पेरणी क्षेत्र आहे त्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत 85% किंवा त्यापेक्षा कमी पेरणी झाली तर सामान्य स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ मानला जातो. हेच पेरणी क्षेत्र 75%पेक्षा कमी असल्यास गंभीर दुष्काळ मानला जातो. यासह दुष्काळ जाहीर करताना पिकांची स्थिती कशी आहे, हवेतील आर्द्रता किती आहे, जमिनीमध्ये पुरेशी आर्द्रता आहे का याचाही आढावा घेतला जातो आणि त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया राबवली जाते. यंदा राज्याच्या बहुतेक भागात पिके करपली आहेत, पण काही भागात पिके हिरवी दिसतात.

0: पण त्याला असणारे शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत. तर अशा काळात उपग्रहामार्फत छायाचित्र घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा जो निकष आहे तो शिथिल केलेला आहे. आणि प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्यक्ष पाहणीमध्ये जे निकष येतील, जे समोर येईल, त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवरून राज्यस्तरीय समितीकडे दुष्काळाचा अहवाल पाठवला जातो. ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करते, ज्यानुसार मध्यम स्वरूपाचा, गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला जातो. पावसाळ्याच्या 4 महिन्यात 3 आठवड्याहून जास्त काळ पावसाचा खंड पडल्यास पिके करपतात, पिके वाळतात, त्यामुळे 33% जास्त पिकांचे नुकसान होते, असा अहवाल राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सरकारला पाठवतात. ही दुष्काळ जाहीर करण्याची पहिली कळ असते. यंदा 265 तालुक्यांमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्याचा अहवाल आयुक्तांनी राज्य सरकारला पाठवला. त्याच्यानंतर राज्यात दुष्काळाची पहिली कळ लागू झाले. आता दुसऱ्या टप्प्यात कृषी, ग्रामविकास, महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतीच्या बांधावर जातात, प्रत्यक्ष पंचनामे करतात, उपग्रहाच्या मदतीने पिकांची स्थिती, जमिनीचा ओलावा या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि गंभीर, मध्यम आणि सामान्य स्थिती असे विश्लेषण केले जाते. दुसरी कळ लागू झाल्याचे ज्यावेळी जाहीर होते, या दुसऱ्या ट्रिगरमध्ये दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे हे स्पष्ट होते आणि जिल्हा स्तरावरचा अहवाल राज्याला प्राप्त होतो. राज्यस्तरीय दुष्काळ मूल्यमापन जी समिती आहे ती समिती या संदर्भाचा अहवाल सरकारला कळवते आणि सरकार सामान्य स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करते. दुष्काळ गंभीर आहे की मध्यम स्वरूपाचा आहे त्यानुसार उपाययोजनांची दिशा निश्चित केली जाते. खरीप हंगामाची दुष्काळाची स्थिती साधारणतः 20 ऑक्टोबरपर्यंत निश्चित होते आणि रब्बी हंगामाच्या बाबतीत 20 मार्चपर्यंत दुष्काळाची स्थिती निश्चित होते. यंदा ऑगस्टपासून पावसाने खंड दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली, त्यामुळे राज्यात वातावरण तापले होते, दुष्काळाची मागणी करण्यामध्ये जोर आला होता. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी 5 ऑक्टोबरपासून दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला जोर आल्यामुळे सप्टेंबर अखेर म्हणजेच 25 सप्टेंबर 2026 रोजी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण समिती स्थापन केली आहे. या समितीने पहिल्याच बैठकीत 43 तालुक्यांमध्ये आणखी दुष्काळ जाहीर केला. 309 तालुक्यांमध्ये आजवर दुष्काळ जाहीर झाला आहे. आता दुसऱ्या ट्रिगरनुसार प्रत्यक्ष पाणी, पंचनामे या गोष्टी सुरू आहेत. या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे याची घोषणा सरकार करेल आणि दुष्काळ उपाययोजनाला, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती येईल.
1: श्रोते हो, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. सर्व पालकमंत्री देखील आपापल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य शासनानं दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही सवलती तसंच विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्याविषयी दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव म्हणाले,
0: दुष्काळ जाहीर झालेल्या भागात शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला थेट सरकारी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. शेतकऱ्यांचे अल्प मुदतीचे पीक कर्जाचे रूपांतर मध्यम मुदत पीक कर्जात केले जाते. कर्ज वसुलीला तातडीने दिलासा दिला जातो. शेतकऱ्यांच्या चालू पिकाच्या नुकसानीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा राज्य आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाते. दुष्काळी भागातील जमिनीचा शेतसारा, जमीन महसूल पूर्णपणे माफ केला जातो. दुष्काळी भागातील शेतीचे जे पंप आहेत त्या पंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ केले जाते. राज्यात सध्या 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ आहे, ते 10 HP पर्यंत माफ होण्याची शक्यता आहे. दुष्काळी भागातील वीज जोडणी खंडित करण्यास किंवा वीज जोडणी तोडण्यास स्थगिती दिली जाते. शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची परीक्षा फी, अन्य

0: शैक्षणिक फी पूर्णपणे माफ केली जाते. ग्रामीण भागात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील जनावरे आणि अन्य पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. यंदा चारा छावण्यांऐवजी चारा डेपो किंवा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत किंवा अनुदान देण्याचा विचार केला जात आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. ग्रामीण भागातील शेतमजूर आणि बेरोजगारांना रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त कुटुंबांना सवलतीच्या दरात मोफत अन्नधान्य दिले जाते. राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाते, जेणेकरून दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर रोखले जाईल, जनावरांची विक्री थांबेल, अशा विविध उपाययोजना राज्य सरकारमार्फत केल्या जातात. यंदा ज्या फळबागा आहेत, द्राक्ष, डाळिंब, केळी, चिकू, यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे.
1: श्रोते हो, पाऊस लांबला की केवळ पिकाचंच नुकसान होत नाही, तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक गणितावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीच्या मदतीसोबतच भविष्यातलं पाणी व्यवस्थापन, सिंचन आणि हवामानातल्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या शेतीकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
4: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. सादर करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे। जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात, लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना। नमस्कार मॅडम।
9: नमस्कार
8: मॅडम। आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
9: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार। साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात। हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात। या आजाराची लागण फार वेगाने होते। निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात। तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो।
8: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
9: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात। यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो। त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलोसिस टीबी, जो माणसांमध्येही दिसतो। नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस, दगडी कास असं म्हटलं जातं। नंतर काळीपुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत। त्यानंतर लाळ्या खुरकूत, पीपीआर, बुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात। तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात।
8: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या सगळ्यांमध्ये
9: आजार। गाई म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत, पोल्ट्री बर्ड्स, तर सर्वांमध्ये हा आजार आढळून येतात।
8: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
9: सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो, हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे। झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा माणसांपासून जनावरांना होऊ शकतो। हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो। या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात। हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो। निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते।
8: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार?
9: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत, जसं की स्तनग्रंथी

0: हे सांधे यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात. गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते. गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्त मिश्रित असा स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
1: अच्छा.
0: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते. काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: बरोबर आहे. पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल?
0: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत, जसं की आरबीपीटी दूध वापरून एमआरटी केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, सीएफटी, एलायझा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
1: अच्छा. आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का?
0: आहे. आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात. याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोग निदान करून देतो.
1: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
0: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे, कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकता करिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मरतूक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं. दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?
0: या आजाराची कारणं म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे, कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी. हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत, जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस गॅलेक्सी, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सियला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस, असे वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आहेत, आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
1: अच्छा. म्हणजे हे घटक कारणीभूत ठरतात. पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते. कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते. दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते. दुधात गुठळ्या होतात. वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही. शरीराचे तापमान वाढते. तसेच जनावर खात पित नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो, त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात. आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं.
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे. तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत, जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना

0: किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावराच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक, तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची, त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंथ करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते.
1: बर.
0: श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपुळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे
1: हे ओळखायचं. अच्छा, मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते. रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात.
1: बरं.
0: रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय अस्कोलिस चाचणी आहे, PCR चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही, हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
1: अच्छा, त्याच्यावरून कळतो?
0: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
1: यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
0: काळीपुळी आजारची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे, की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्समध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्समध्ये रूपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रूपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपुळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरता ही वेळ उपलब्ध होत नाही. त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे. आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच, नक्कीच. मॅडम आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्तो व्हायरस, ऑफ्तो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक 4 उपप्रकार, जसे की ओ, ए सी आणि एशिया वन असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा आजार विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात
0: या आजारामध्ये?

0: तोंडामधून लाल गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासामध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे पण तरी एक जे लक्षण आहे त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाया खुरकू ज्याला FMD असं म्हटलं जातं हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे तर काय असतं याचं PPR म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स म्हणजे स्मॉल रुमिनंट. शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो. मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं.
1: बरं.
0: हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात
0: या आजारामध्ये? जनावराचे तापमान भरपूर वाढते, 160 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे जसं कोविड आला होता व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर. पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकांडी हा एक आजार आहे ज्यामध्ये ज्याला रिंडरपेस्ट म्हणतात. तर ह्या रोगाची लस दिली तर PPR या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय बुळकांडी लस दिली तर. त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या भागामध्ये PPR या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये जनावरांचा महत्वाचा म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळ ती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही.
1: बरोबर.
0: दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी, मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो. तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर

0: लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली
1: हा
0: आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरास नवीन अशी सुई वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ
1: नक्कीच
0: शकतात. आजार आपण थांबवू शकत
1: नाही,
0: नाही, पण
1: पण
0: त्याचं प्रमाण आपण
1: हो
0: कमी करू शकतो किंवा ते
1: नक्कीच
0: पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी घेऊ
1: काळजी घेऊ
0: शकतो.
1: शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खर तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय,
0: बरोबर,
1: या गोष्टी पाहणं आवश्यक आहे.
0: आवश्यक आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून
1: हां
0: घेतल्या पाहिजे, चाचण्या
1: बरोबर.
0: प्रत्येक इंटरवलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात
1: लसीकरण
0: आणि
1: करायला हवं.
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून
1: हां
0: त्याचं व्यवस्थापन करावं.
1: बरोबर,
0: छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत, जी लक्षणं दिसतात, तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: श्रोते हो, किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
4: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
3: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
7: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने

0: पूर गोकुळ पनीर, घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून।
3: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खर तर। हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय।
2: अगदी खरंय। आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त

0: ना ना काय भारी लिहिलंय
1: हो,
0: रंगांचं भी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

Bye. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी. आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतली भारतीय खेळाडूंनी आपली मोहीम फत्ते केली आहे. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत 85 पदकं कमावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह 341 पदकं जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह 268 पदकं जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह 149 पदकं जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक

0: जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोळ हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: मी तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकर्व लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
0: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. भारताच्या न्यायव्यवस्थेतला विलंब एकेकाळी चर्चेचा विषय होता, पण नवे फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर FIR दाखल होण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भोपाळमध्ये व्यक्त केला. देशात निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असून सर्व निवडणुका बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कर्नाटकात कलबुर्गी इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आलेली लोकसभा आणि सर्व विधानसभा बेकायदेशीर असून ही सभागृह तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दरम्यान या आंदोलनात लहान मुलांना एकत्र आणल्याच्या आणि त्यांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुंबई पोलीस, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इतरांना नोटिसा बजावल्या आहेत. यावर काय कारवाई केली याचा अहवाल 1 आठवड्यात मागवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्याला उशीर होत असल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे असं वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी म्हटलं आहे. आगामी वायुसेना दिनानिमित्त नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. संरक्षण मंत्रालयाने 2021 हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर 83 तेजस विमान पुरवठ्यासाठी करार केला होता, परंतु आतापर्यंत एकही विमान मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हैदराबादमधल्या लष्करी तळावरच्या रायफल चोरीत सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. यामध्ये 3 लष्करी जवानांचा समावेश आहे. लष्कराच्या मद्रास रेजिमेंट

0: डिपार्टमेंटच्या एका निवृत्त हवालदाराने 30 ऑगस्टच्या रात्री हैदराबादच्या लष्करी तळावरून काही रायफल्स चोरल्या होत्या. त्याला 11 सप्टेंबरला अटक झाल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या 7 साथीदारांची नावं समोर आली. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनकडे आलेल्या 4 प्रस्तावांपैकी भारताचा प्रस्ताव हा सर्वात विस्तृत आहे, त्याचा विचार करायची युक्रेनची तयारी असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलं आहे. परस्परांच्या ऊर्जा आस्थापनांवरचे हल्ले थांबवणं आणि काळ्या समुद्रात युद्धबंदी लागू करण्यावर या प्रस्तावात भर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा संघर्ष थांबवून दोन्ही देशांना पटण्याजोगा तह करण्याची उत्तम कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कालच सांगितलं होतं. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या काही अयोग्य कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याच्या दिशेने सेबी प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांचं नुकसान करू शकणाऱ्या काही लहान कंपन्यांच्या आयपीओवर सुद्धा लक्ष असल्याचं सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्षणे यांनी म्हटलं आहे. सेबीकडे देखरेख ठेवणारी यंत्रणा आहे, लाईव्ह डेटावर सेबीचं लक्ष असतं. याशिवाय देखरेख ठेवणाऱ्या नव्या यंत्रणेचं काम जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांचं बांगलादेशकडे प्रत्यार्पण करणाऱ्या विनंतीची पडताळणी सुरू आहे. त्यांचं प्रत्यार्पण कधीपर्यंत पूर्ण होईल याची कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचं भारताचे बांगलादेशातले राजदूत दिनेश त्रिवेदी यांनी आज स्पष्ट केलं. ढाक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला. त्यावेळी त्या प्रधानमंत्री पदावर विराजमान होत्या, त्यामुळे त्यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा पर्याय भारताकडे नव्हता, असंही ते म्हणाले. फ्लाय दुबई विमानातल्या झटापटी प्रकरणी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्या सहवैमानिकाचा प्रयत्न दहशतवादी हल्ला करण्याचाच होता असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. त्यानं वैमानिकानं प्रवासादरम्यान स्मिथ यांच्यावर कॉकपिटमधल्या कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती UAEचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तौम यांनी आज कॅप्टन स्मिथ मच्छर यांची भेट घेतली आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतल्या 3रा आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 17 षटकात 1 बाद 124 धावा झाल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, पण KL राहुलच्या नाबाद 129 धावांच्या जोरावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये 7 बाद 351 धावा केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी, आतापर्यंतची 3री सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:16 झाले आहेत. आता ऐकवत आहोत काही गझल. सुरुवातीला ऐकूया फिराक गोरखपुरी यांची ही रचना. गायक कलाकार आहेत जगजीत सिंग आणि चित्रा सिंग.

शब्द होते गालिब यांचे, गायक कलाकार मोहम्मद रफी आणि संगीतकार होते खय्याम. पुन्हा एकदा गालिब यांचीच गझल. गायिका आहेत लता मंगेशकर आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

ही रचना होती मीर तकी मीर यांची. गायक कलाकार होते मोहम्मद रफी आणि संगीतकार होते ताज अहमद खान. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिगर मुरादाबादी यांची ही गझल. गायिका आहेत चित्रा सिंग.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: कार्यक्रमात शेवटी ऐकूया अहमद वसी यांची ही रचना। गायक कलाकार आहेत नितीन मुकेश।

यानंतर 8:45 आणि समाचार संध्या 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 आणि राष्ट्रीय साहित्य पत्रिका, 10 वाजता संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात रफीक खान यांचं व्हायोलिन वादन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम 8:45 आणि समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.